मंडळी, वृक्ष पूजेचा किंवा निसर्ग पूजेचा उगम हा मला वाटतं कुतूहलासोबतच कृतज्ञतेच्या भावनेतनं पण झालेला असावा. वेगवेगळ्या वृक्षांच्या पानांचा, फुलांचा, मुळांचा, फळांचा, खोडांचा, संपूर्ण झाडाचाच माणसाला अन्नासाठी, आश्रयासाठी, सुवासासाठी किंवा औषधांच्यासाठी होणारा जो उपयोग आहे हा हळूहळू जसा माणसाला कळत गेला तशी त्यांच्याप्रती माणसाची कृतज्ञता वाढली असावी आणि त्यातून धार्मिकदृष्ट्या पवित्र स्थानसुद्धा त्याला दिलं गेलेलं असावं. देव, दानव, गंधर्व, यक्ष, किन्नर, आपल्याला अशा कितीतरी दैवी किंवा ज्याला आपण सुपर ह्युमन म्हणू शकतो अशा अतिमानवी, अद्भुत आणि अलौकिक सगळी कृत्य करणाऱ्या शक्तींचा वास हे वृक्षावर असण्याची कल्पना होती. म्हणजे वृक्षांच्या कुठल्या कुठल्या अवयवांमध्ये त्यांचा वास आहे याच्याबद्दल आपण बरंच काही ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्या शक्तींचा प्रतिपूज्यभाव व्यक्त करण्याचा प्रत्यक्ष पर्याय म्हणून वृक्षांची पूजा प्रचलित झालेली असावी. म्हणजे पूर्वी यज्ञांमध्ये त्यांना आहुती द्यायचे किंवा त्यांना कौल लावला जायचा, ते समृद्ध देतात किंवा ते कीर्ती आणतात, ऐश्वर आणतात असं समजलं जायचं. त्यामुळे त्यांच्या भोवती दिवे लावले जायचे, त्यांना नैवेद्य दाखवला जायचा, लोक वृक्षोत्सव करत असत असं आपल्या जातक कथांमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे. अश्वत्थाची म्हणजे पिंपळाची मुंज करायची, तुळशीचं लग्न करायची अशी प्रथा आपल्याकडे आहेच की. आता काही वनवासी प्रथांच्या मध्ये असंही आहे की मुलींचं लग्न हे पहिल्यांदा एखाद्या वृक्षाशी लावलं जातं, नंतर प्रत्यक्ष वराशी लावलं जातं. बृहत संहितेमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे. वृक्षांचा उपयोग भूतपिशाच्यांच्या निवासासाठी होत असल्याचं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि एखादा वृक्ष जर तोडायचा असेल तर त्याच्यामध्ये वास्तव्य करणाऱ्या सर्वांची क्षमा मागण्याची पद्धतसुद्धा पुष्कळ जमातींच्यामध्ये होती. भारतीय पुराणांमध्ये त्याचं कितीतरी वृक्ष महात्म्य आहे. आपण सिंहासन 32 तुम्हाला माहिती आहे का, त्याच्यामध्ये एक संस्कृत सुभाषित आहे की छाया मान्यस्य कुर्वंती तिष्ठंती स्वयमातपे फलंती च परार्थेषु नाहत हेतोर महाद्रुमा. म्हणजे महावृक्ष हे कसे असतात तर स्वतः उन्हामध्ये उभे राहतात आणि इतरांना सावली देतात, दुसऱ्यांच्यासाठी ते फळ धारण करतात स्वतःसाठी नाही. आणि त्यामुळे महावृक्ष हे कायम पूजनीय असतात, त्यांच्याप्रती कायम कृतज्ञता ठेवावी. आणि त्यामुळेच आपल्या मंदिरांमध्ये आपल्याकडे कोरल्या गेलेल्या अनेक शिल्प

रोपांच्यामध्ये वृक्ष त्यांना येणारी फळं आणि त्यांच्या खाली उभी असलेली एखादी यक्षिणी किंवा एखादी सूरसुंदरी अशा कित्येक रचना आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय लयबद्ध आणि सुंदर अशा कलाकृती वृक्षांच्या मुळे आपल्याला दगडांच्यावर साकारलेल्या पाहायला मिळतात. त्यांच्यामधली लयबद्धता दगडामध्ये पकडणं आणि ती शिल्पामध्ये कोरणं हे खरंच किती मोठं आव्हान असेल, पण अगदी त्यांच्या पानांच्या आकारांपासनं प्रत्येक गोष्टीचा बारकावा हा वृक्षशिल्पांच्यामध्ये पाहायला मिळतो.

मंडळी, तुमचे भरपूर मेसेजेस माझ्यापर्यंत पोहोचायला लागलेले आहेत. तुमचा सहभाग कार्यक्रमामध्ये भरपूर प्रमाणात आहे. आपल्याला या 40 मिनिटांमध्येच जवळपास 63 श्रोत्यांचे मेसेजेस पोहोचलेले आहेत. माधव वाघ पुण्याहून लिहित आहेत की आळंदीचा सुवर्ण पिंपळसुद्धा आहे आणि आत्ता पुढच्याच आठवड्यामध्ये आपल्याला माहिती आहे वटपौर्णिमा येते, तर त्यावेळेला वटवृक्षाची पूजा होतच असते. आम्रवृक्ष हे पण आपण पूजलेच जातात बऱ्याच ठिकाणी. केळीच्या खुंटांचा सुशोभीकरणासाठी वापर होतो आणि त्याचबरोबर शमी वृक्षाला सुद्धा आपल्याकडे विशेष महत्त्व आहे. म्हणजे शमीच्या झाडामध्ये कुणाचा वास असतो हे तुम्हाला माहीतच आहे. म्हणजे मी जेव्हा शोधायला लागले त्यावेळेला मलासुद्धा काही गोष्टी अशा सापडल्या की भविष्योत्तर पुराणामध्ये वृक्षारोपणाचं महत्त्व

व सांगणारे श्लोक सुद्धा आहेत. त्यातला एक श्लोक असं म्हणतो की अश्वत्थम एकम पिचुमंद एकम न य ग्रोधम एकम दश चिंचणिकम च कपित्य बिल्वा मलकी त्रयम च पंच आम्र रोपी नारकम न पश्येत. म्हणजे जो माणूस पिंपळाचं एक झाड, निंबाचं एक झाड, एखादं वडाचं झाड, चिंचेची 10 झाडं, कवठाची 3 झाडं, बेलाची 3 झाडं किंवा आवळीची झाडं आणि किमान 5 आंब्याची झाडं लावतो तो कधीही नरक पाहत नाही, नारकम न पश्येत. म्हणजे एका वृक्षारोपणाचं महत्त्व हे 10 पुत्रांच्या एवढं आहे असं आपली मत्स्यपुराणं सांगतं. स्कंद पुराणामध्ये तर विष्णूचं वास्तव्य वटवृक्षामध्ये, ब्रह्माचं पलाश वृक्षामध्ये, आम्रवृक्षामध्ये शक्तीचं वास्तव्य आणि इंद्राणी आणि देवपत्नी यांचं सगळ्यांचं वास्तव्य हे लता वेलींच्या मध्ये आहे असं समजतात. मालती वृक्ष किंवा अशा पुष्पवृक्षांमध्ये उर्वशी किंवा तशा तिच्यासारख्या अप्सरा यांचं वास्तव्य असतं असं समजतात. दक्षिण भारतामध्ये तर कित्येक शिवमंदिरांमध्ये हे वृक्ष महात्म्य आपल्याला कोरलेलं पाहायला मिळतं. कित्येक वृक्ष तिथले हे स्थल वृक्ष नावानेच मान्यता पावलेले असतात. मदुरईला जे मीनाक्षी मंदिर आहे त्या मीनाक्षी मंदिरामध्ये सुंदरेश्वराचा कदंब वृक्ष आहे, किंवा त्रिचनापल्लीजवळच्या जंबुकेश्वराचा जंबू वृक्ष आहे. तर ही दोन्ही उदाहरणं याच्यासाठी पुरेशी आहेत. कित्येक शिलालेखांमध्ये आपल्याकडे वृक्षांचे उल्लेख आहेत. अत्यंत पूजनीय असे वृक्ष आपल्याकडे होते आणि काही शिलालेखांच्या मध्ये तर असंही म्हटलेलं आहे की या ठराविक वृक्षांच्या खाली जे न्यायदानाचं काम चालतं ते सर्वात पवित्र आहे आणि हा न्याय कोणीही झिडकारू शकत नाही. म्हणजे एखाद्या पवित्र वृक्षाच्या वरून जर एखादा वाद झाला दोन गटांच्या मध्ये किंवा काय, तर वृक्षाला कौल लावला जात असे आणि वृक्षाचा कौल हा माणसं आपल्या शिरोधार्य मानत असत. इतक्या मोठ्या प्रमाणावर जर आपल्या भावविश्वाचा भाग वृक्ष असणार असतील तर 1200 वर्ष जगलेल्या या मेजर ओकने काय काय अनुभवलं असेल बघा बरं विचार करून.

मंडळी, आपल्याकडे सूर्य दिवसाच्या कुठल्या प्रहरामध्ये आहे त्याच्यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून होत्या. आणि एखाद्या वृक्षाखाली आपण असताना जर सूर्य त्या पवित्र वृक्षावरनं जात असेल तर त्या वृक्षाला सन्मानाने भोजन अर्पण करण्याची पद्धत होती. म्हणजे या सूर्यापासूनच वृक्ष आपलं अन्न बनवतात, आपलं भोजन बनवतात हे माहिती आहे. पण तरीसुद्धा वृक्षालासुद्धा नैवेद्य द्यायचा असेल तर सूर्य त्या वृक्षावरनं तेव्हा जात असताना त्याला नैवेद्य अर्पण केला जायचा. वैदिक यज्ञ जेव्हा व्हायचे त्यात पशु ज्या खांबाला बांधला जातो त्याला यूप म्हणायचे आणि यूपासाठी झाडाची फांदी तोडण्यापूर्वी त्याची पूजा करायची आणि तोडलेल्या जागी तुपाची आहुती द्यायचे आणि हा वृक्ष पुन्हा परत 100 पट वाढावा अशी प्रार्थनाही करायचे. माझ्याकडे काही जे संदर्भ आहेत त्याच्यामध्ये असंही लिहिलेलं आहे की वृक्ष तोडण्यापूर्वी त्यांची परवानगी घेणं, त्याचा कौल घेणं आवश्यक असायचं. वटपौर्णिमा येते आहे, आता आपण पाहतो की एखादा सण येणार असेल किंवा काही विशेष समारंभ असणार असेल तर आपट्याची पानं किंवा आत्ता वटपौर्णिमा येणार आहे तर वडाची झाडं किंवा त्याच्या छोट्या फांद्या, त्याची पानं अक्षरशः ओरबाडली जातात आणि बाहेरच्या बाजूने त्यांना दोरे गुंडाळले जातात, बरंच काही घडतं. तर माझी सर्वांना नम्र विनंती आहे की आपल्याकडे वृक्षपूजा जरी महत्त्वाची असली तरीसुद्धा त्या पूजेच्या निमित्ताने होणारी जी वृक्ष तोड आहे ही आपण करू नये. त्याला पर्याय शोधण्याचा प्रयत्न करावा. आपल्याकडे पर्याय असू शकतात किंवा आपण स्वतः अगदी लहान प्रमाणावर का होईना पण एक वडाचं छोटंसं झाड आपल्याकडे आपल्या आसपासच्या परिसरात लावण्याचा प्रयत्न करावा आणि त्याचं पूजन करावं. पण झाडांना अशा प्रकारे ओरबाडू नये असं मात्र मनापासून वाटतं. वंदन कार्यक्रमात आपली भेट झालेली आहे. 5:50 झालेली आहेत आणि कार्यक्रमातलं पुढचं गीत तुमच्यासाठी.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज़ म्यूजिकली योर्स।
1: फेसबुक इन स्काई, व्हाट्सएप इन लाइफ, वन मोर काम, इथेनो आराम, सो स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फन डे, रेनबो फन डे,
2: रेनबो फन डे, रेनबो फन डे,
1: म्यूजिकल साथ, रियल लाइफ बात, सिनेमा नाटक, भटकंती खास, स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फन डे।
3: नमस्कार, राम राम मंडळी। 107.1 मेगाहर्ट्ज वर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी आणि हे प्रसारण आकाशवाणी मुंबईच्या मध्यम लहरी 1044 किलोहर्ट्ज डिजिटल रिसीव्हर म्हणजेच DRM वर, न्यूज ऑन AIR लाईव्ह या ॲपवर आणि त्याचबरोबर वेव्ज OTT प्लॅटफॉर्मच्या केंद्रावरून सुद्धा तुम्ही ऐकत आहात ऑनलाईन। त्यामुळे आता आमच्यासोबत ऑनलाईन असलेल्या सर्व श्रोत्यांना रेनबो फन डेमध्ये मानसी आंबेडकरचा सप्रेम नमस्कार। 6:06 झालेली आहेत, 20 जूनच्या म्हणजेच जून महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी तुमची माझी भेट झालेली आहे आणि आज आपण भरपूर काही बोलणार आहोत, गप्पा मारणार आहोत, रेनबो फंडेमध्ये नवनवीन माहिती जाणून घेणार आहोत, आजचे दिनविशेष कोणते आहेत ते जाणून घेणार आहोत आणि छान गाणी असणारच आहेत। तेव्हा तुम्ही जरूर सहभागी व्हा कार्यक्रमामध्ये आणि ते सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक, व्हॉट्सॲप क्रमांक तुम्हाला माहीतच आहेत। तरी मी परत एकदा सांगते, 86 57 66 10 71, अर्थात 8657 66 1071 हा आहे आपला व्हॉट्सॲपचा क्रमांक आणि थेट बोलायचं असेल तर डायल करा 4515 4132 किंवा 4515 4133, 45 15 41 32 किंवा 45 15 41 33।

मधुर स्वरात मंडळी आपल्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. आता आपण एक नजर टाकूया गेल्या 24 तासातल्या हवामानाच्या स्थितीवर आणि येत्या 24 तासातल्या हवामानाच्या अंदाजावर. वेधशाळेने पाठवलेल्या वृत्तानुसार गेल्या 24 तासामध्ये कुलाबा आणि सांताक्रूज या दोन्ही ठिकाणी कमाल तापमान नोंदवलं गेलं 35 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 29 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता 74% आणि कुलाबा इथं अगदी कमी म्हणजे 2.4 मिलीमीटर इतक्या कमी पावसाची नोंद झालेली आहे. येत्या 24 तासामध्ये सुद्धा मुंबई आणि उपनगरामध्ये कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस, तर किमान 29 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहील, काही ठिकाणी ढग येतील, पण ठाणे, रायगड आणि पालघर या ठिकाणी सुद्धा आकाश काहीसं ढगाळ राहील. तरीही उष्णतेची लाट काही ठिकाणी येण्याची शक्यता आहे, तसंच काही ठिकाणी वारेही वाहण्याची शक्यता वर्तवलेली आहे. हे थोडंसं विषम हवामान आहे मुंबई आणि आसपासच्या उपनगरातल्या आपल्या सर्वांसाठी, त्यामुळे आपण थोडंसं जपून राहणं आवश्यक आहे. छत्रीसोबत बाळगणं केव्हाही उपयोगी ठरेल, पण पावसाचं म्हणाल तर आत्तापर्यंत त्याने यायला हवं होतं. अख्खा जून महिना संपत आला, आपण सगळेजण पावसाची वाट पाहतोय आणि तो खरंच आपल्यावर रुसलाय का, रस्ता चुकलाय का, काय माहिती नाही. त्यामुळे आपण हे त्याला विचारूया आणि हे छान गाणं ऐकूया.

0: नव्या पिढीची आघाडीची गायिका शरयू दाते आपल्या भेटीला येणार आहे. जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने मराठी हिंदी रियालिटी शो मधली स्पर्धक ते पार्श्वगायिका हातीचा सुरेल प्रवास.
1: नारी सात जन्मासाठी बांधली गदोरी.
0: गायिका शरयू दाते हिच्याशी गप्पा मारल्या आहेत दीप्ती आंबेकर हिने. नक्की ऐका रविवारी 21 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 FM गोल्ड मुंबई आणि न्यूज ऑन AR ऍप वरही.
2: सहा वाजून 20 मिनिटं होत आहेत मंडळी. आपण भेटलो रेनबो फंडेमध्ये आणि आज आहे 20 जून. आपल्यासाठी अतिशय म्हणजे अतिशय अभिमानास्पद असा दिवस, कारण आज आपल्या भारताच्या प्रथम नागरिक राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचा जन्मदिवस आहे. 20 जून 1958 ओडिशातल्या मयूरभंज जिल्ह्यामध्ये संथाळ कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला आणि त्या भारताच्या 15व्या राष्ट्रपती आणि देशाच्या पहिल्या वनवासी आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती झाल्या. अत्यंत सामान्य आदिवासी कुटुंबातनं येऊन सुद्धा, एक नगरसेविका म्हणून सुरुवात करून सुद्धा आज राष्ट्रपतीपदापर्यंत त्या गेलेल्या आहेत. त्यांच्या वडिलांचं नाव बिरांचित नारायण तुडू असं आहे आणि भुवनेश्वरच्या रामादेवी वुमेन्स कॉलेजमधून पदवीपर्यंतचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. सुरुवातीच्या काळामध्ये पाटबंधारे विभागामध्ये कनिष्ठ सहाय्यक म्हणून आणि नंतर शिक्षिका म्हणून त्यांनी काम केलं. रायरंगपूर मतदारसंघ हा त्यांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जायचा. 2000 आणि 2004 दोन वेळा त्या आमदार झाल्या आणि त्यानंतर मत्स्य व्यवसाय आणि वाणिज्य वाहतूक अशी वेगवेगळी खाती सांभाळत उत्कृष्ट आमदार म्हणून नीलकंठ पुरस्कार जो ओडिशाचा असतो तो मिळवत त्यांनी 2015 पहिल्यांदा झारखंडच्या महिला राज्यपाल म्हणून शपथ घेतली. 2021 ते पद भूषवलं आणि त्यानंतर त्या राष्ट्रपती बनल्या. खूपच अतिशय महत्त्वाची आणि अतिशय सुंदर कारकीर्द त्यांनी स्वतःची घडवलेली आहे, त्यामुळे आपण त्यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देऊया. आपल्या सगळ्यांच्यासाठी ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे, कारण एक शिक्षिका जेव्हा राष्ट्रपती बनते त्यावेळेला संपूर्ण जगामध्ये तो एक महत्त्वाचा संदेश असतो आणि आपल्या भारताची, विद्वानांच्या या राष्ट्राची ती ओळखही आहे. आणि त्यामुळे आपण त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देऊया आणि कार्यक्रमात हे छानसं गीत ऐकूया.

6:30 होत आहेत मंडळी, आपण भेटलेलो आहे आणि तुमचे भरपूर मेसेजेस फोन्स माझ्यापर्यंत पोहोचता आहेत. आजच्या दिनविशेषांच्या बद्दल बोलायचं तर आज खूप काही काही महत्त्वाचं घडलेलं आहे. ते म्हणजे आजच्याच दिवशी म्हणजे 20 जून 1944 रोजी 176 किलोमीटर उंचीवर बाह्य अवकाशात पोहोचणारी पहिली मानवनिर्मित वस्तू बनली, ती म्हणजे MW 180 रॉकेट. ही खरोखरच ऐतिहासिक घटना होती, कारण इतक्या उंचावर ते पण मानवाने बनवलेली एखादी वस्तू गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध काम करून पाठवणं हेच एक इंजिनिअरिंग मार्वल होतं. आणि त्यावेळची ही घटना अनेकांनी खरोखरच अचंबा म्हणून पाहिलेली होती. आजच्याच दिवशी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना 1921 झाली आणि 1899 आजच्याच दिवशी रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे, जे रँग्लर परांजपे म्हणून ओळखले जातात, यांना सिनियर रँग्लर होण्याचा बहुमान मिळालेला होता. खरोखरच खूप अभिमानाची गोष्ट भारताच्या दृष्टीनेही त्यावेळेला होती, कारण प्रचंड अभ्यास हेच त्याचं एकमेव तिथे पोहोचू शकण्याचा रस्ता होता आणि तो त्यांनी केलेला होता. आणि त्यामुळे आजच्या दिनविशेषांच्यामध्ये डोकावायचं तर भरपूर काही आपल्याला पाहायला, ऐकायला, वाचायला मिळेल आणि ते मला तुमच्यापर्यंत या कार्यक्रमाच्या माध्यमातून पोहोचवायला मिळतं आहे.

बाळ पळसुली यांचे शब्द होते आणि स्वर होता श्रीकांत पारगावकर यांचा. 6:37 झालेली आहेत मंडळी, आपण भेटलो आहोत रेनबो फंडेमध्ये.

श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. कैसे कैसे मैं कैसे, कैसे

अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जून ला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.

0: नमस्कार श्रोते हो, मी वंदना गुप्ते आपल्या सर्वांची सकाळ सुरेल करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी म्हणजे आनंदाची लयलूट। दररोज आनंद घेत रहा आणि समृद्ध व्हा।
1: बाईपण मंडळी खरोखरच खूपच भारी आहे। आज आपण आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा वाढदिवस आहेच, आपण त्याबद्दल बोललोच आहे, पण आजच्या दिनविशेषांमध्ये सुद्धा महिलांच्यासाठी मुलींच्यासाठी काहीतरी विशेष असं घडलेलं होतं। ते म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यातली पहिली मुलींच्यासाठीची सैनिकी शाळा पुण्याजवळ सुरू झालेली होती, ती आजच्याच दिवशी 1997 साली। मुलींनासुद्धा सैनिकी प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे, किंबहुना सैनिकी शिक्षणासोबतच जी शिस्त असते किंवा आपल्या सैनिकी क्षेत्रांमधल्या ज्या सगळ्या करिअरच्या संधी असतात त्या मुलींच्यासाठी खुल्या केल्या गेल्या पाहिजेत, हा विचार फार आधीपासनं आपल्याकडे होता आणि त्याची सुरुवात या विशेष शाळेपासनं केली गेलेली होती। आणि आपल्या मुलीसुद्धा खरोखरच त्यांना गेलेल्या त्यांना मिळालेल्या या संधीचं सोनं करता आहेत आणि याची अतिशय अभिमानास्पद अशी कामगिरी नुकतीच घडलेली आहे। द्रौपदी मुर्मूंच्याबद्दल आपण बोलतोच आहोत, तर त्यांनी नुकतंच 74 वर्षातलं पहिलं महिलांना शौर्यचक्र प्रदान केलेलं आहे। असं पहिल्यांदा घडलं की महिला अधिकाऱ्यांना, भारतीय नौदलाच्या 2 महिला अधिकाऱ्यांना शौर्यचक्र प्रदान केलं गेलं। 74 वर्षामध्ये हे शौर्यचक्र मिळवणाऱ्या त्या पहिल्या मुली ठरल्या आणि खरोखरच अभिमानास्पद अशी ही बातमी होती। जगप्रवासी असं त्यांना आपण म्हणू शकतो। 25,600 जास्त समुद्री मैलांचं अंतर पार करून जगप्रवास करणाऱ्या लेफ्टनंट कमांडर डिलना के आणि लेफ्टनंट कमांडर रूपा ए यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी शौर्यचक्र देऊन सन्मानित केलं। भारतीय नौदलातल्या अशा अनेक धाडसी आणि कर्तबगार महिला ऑफिसर्स आहेत आणि त्या अशा पहिल्या भारतीय झाल्या ज्या पॉइंट निमोपर्यंत पोहोचलेल्या होत्या। पॉइंट निमोपर्यंत पोहोचणं हे अनेकांनी पाहिलेलं स्वप्न होतं, पण ते साध्य करू शकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आणि भारतीय नौदलासाठी संपूर्ण जगभरामध्ये ही शान उंचवणारी बातमी ठरली। कोलकात्यामध्ये आता भारतीय नौदलाने 3 नवीन वॉरशिप्स कमिशन केलेल्या आहेत, त्या आपल्याकडे येतच आहेत। या आणि अशा छान छान बातम्या आपल्यापर्यंत जेव्हा पोहोचतात तेव्हा असं वाटतं की त्याची बीजं कुठेतरी अशा गोष्टींच्यामध्ये रोवली गेली असतील की मुलींच्यासाठी सैनिकी शाळा सुरू करावी। आणि त्यामुळे या आणि अशा छान बातम्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवते, दिनविशेषसुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवते आहे। 6:42 झालेली आहेत। त्यांच्या शौर्याला आपण सलाम करूया या गाण्याच्यासह।

0: नमस्कार, मी ओंकार गोवर्धन.
1: नमस्कार, मी केतकी थत्ते.
0: आत्ता आम्ही दोघं अज्ञात मुंबई हे नितीन साळुंखे यांनी लिहिलेलं एक अमेझिंग पुस्तक आकाशवाणीसाठी वाचतोय. मुंबईतलं गिरणगाव जगप्रसिद्ध आहे. गिरणगावाची पूर्व पश्चिम व्याप्ती म्हणजे वरळी ते माझगाव शिवडी आणि दक्षिणोत्तर व्याप्ती म्हणजे दादर ते भायखळा. एवढ्याशा या भूभागावर कधी काळी 70 जास्त गिरण्या जन्माला आल्या होत्या.
2: मुंबईतल्या व्यापारी घराण्यात जन्मलेल्या माणिकजी यांचं इंग्रजी भाषेवर कमालीचं प्रभुत्व होतं. तेच त्यांना इंग्रज राज्यकर्त्यांच्या जरा अधिकच जवळ घेऊन गेलं.
0: मुंबईच्या इतिहासावर लिहिल्या गेलेल्या पुस्तकातून माझगावचा उल्लेख यायला सुरुवात होते ती मुंबईवर पोर्तुगीज अंमल सुरू झाला त्या काळापासून.
2: हे तुम्ही आकाशवाणीवर रोज ऐकू शकता. FM रेनबोवर सकाळी 8:15 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9
0: आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर या दोन्हीचं लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही ऐकू शकता
2: दोन्ही वेळेला.
0: तर नक्की ऐका
2: अज्ञात मुंबई.
3: मंडळी, ही मालिका आपण ऐकतोच आहोत, पण आजच्या दिनविशेषांमध्ये सुद्धा मुंबईच्या साठी काहीतरी विशेष नक्की आहे. आणि ते म्हणजे ज्या मुंबईला ज्या गोष्टीमुळे ओळख मिळालेली आहे ते पूर्वीच्या काळचं व्हिक्टोरिया टर्मिनस आणि आताचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, जे देशामधलं सर्वात जास्त गर्दीचं किंवा वाहतुकीसाठी सर्वात सोयीचं असं स्टेशन समजलं जातं, ते आजच्याच दिवशी म्हणजे 20 जून 1887 कार्यान्वित झालेलं होतं, सुरू झालेलं होतं. मुंबईला मुंबई करणाऱ्या आणि ती ओळख मिळवून देणाऱ्या अशा ज्या गोष्टी आहेत त्याच्यापैकी एक म्हणजे हे अतिशय भव्य दिव्य आणि उत्कृष्ट बांधकाम असलेलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन. पुन्हा एकदा तसं उभारायचं ठरवलं तर किती वर्ष लागतील मला माहीत नाही, पण या स्टेशनमुळे किंवा मुंबईला पाहायला जे लोक येतात सगळे ते या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनच्या प्रचंड भव्य भिंतीमुळे आणि त्याच्या बांधकामामुळे भारावून गेलेले असतात एवढं नक्की. अगदी असं मान वर करून बघून प्रत्येक गोष्ट कितीही वेळ आपण निरखून पाहू शकतो अशा सुंदर कलाकुसरीने नटलेलं हे स्टेशन आहे. आणि ते आजच्याच दिवशी म्हणजे 20 जूनला कार्यान्वित झालेलं आहे. त्यानंतर तेव्हापासनं तिथे काय काय घडलं हे आपल्याला सगळ्या जणांना माहीतच आहे, त्याबद्दल बोलावं तितकं कमीच आहे. खरं म्हणजे ते भारताच्या वाट्याला येणारच नव्हतं. एका कुणाच्या तरी व्यक्तीच्या चुकीमुळे म्हणजे नकाशा बदलल्या गेल्यामुळे ते आपल्या भारताच्या वाट्याला आलं आणि त्यानंतर इतिहासच बदलून गेला. खरोखरच इतिहास बदलला, भूगोलही बदलला आणि अशी ही मुंबई घडली आणि जगभरामध्ये ओळख पावली ती ह्याच्याचमुळे.

0: याच निमित्ताने दादा कोंडकेळ आणि सुलोचना केडाकर यांच्या स्वरातली ही मुंबईची लावणी आपण ऐकूया.
1: अग महिना सरला रजा संपली आज निघालो.

0: अगं जागा कुठं राहायला जो उठतो जो मम्मीला पळतोय त्यामुळे एक दाटी झाली माणसांची
1: आता हाय तरी काय त्या मम्मी
0: सांगतो ऐक आता ऐक सुंदरी बहुरंग

0: कारभार मी या इप्सित रात दिवसाला 100 पोरं जाल आमच्या.
1: मग मी बाहेर
0: कशाला ग?
1: आवाज 12 वर्षी झाली आपल्या लग्नाला. परी अगदी पोर बाळ नाही. तेव्हा म्हणते मला ज्ञान ते वाड्याच्या इस्पितळात ठेवा. आवाज दिवसाले 100 पोर जलम ते या त्यातले एक तरी बाया पदरात पडेल. पटदिशी
0: हे पटदिशी वाले भंडाराला होत्यात. आपल्याला नाही ते बरं आहे. लोकसंख्या वाढत चालल्यामुळे लोकाला खायला मिळेल आणि राहायला मिळेल ना. प्रत्येक गोष्टीसाठी रांग लावावी लागते.
1: रांग
0: होय ना रंग लावून नीती प्रथा इथे चाली चाली वत्ता नाही माहित मी बाता आता आहे का पुढती मला रांग मोठी तशी.

0: अगर येडे येडा म्हणजे काय मानूस पिल्लू आहे होय
1: मग तेवढं आहे
0: अगर येडेचा मोठा भाऊ आई पुढे आगे ताडवारी फनतवारी नखरा मध्ये कांदीवारी गुलाडवारी दाती खेडी नाक्यावरती गरम काळा भुईवाडा मिजंतीचा नागपाडा कोळीवाडा नाच करी डोक्यावरती अग दादर नका परळ नका बायकड्याचा साधून मोका सारे प्रेम वीर इथं घुटी मळती हापूर नाक्यावरी तरण्या साध्या पाहून पोरी रोड साईड

अच्छा कुत्र नाही पर दोघांची सवय एकच हुंगत हुंगत जायची फरक एवढाच आहे की कुत्र्याच्या गळ्यामध्ये पट्टा असतो आणि त्याच्या कमरेला असतो आता ऐक पुढं आगे गाव देवी मुंबा देवी काळबा देवी चित्रा देवी अशा किती देव्या त्यांची नाही गणती आलो भुलेश्वर बाब देव घोडप देव तार देव बाबूला तू मुका देऊ यांच्यावरती

0: अगर राज कसली वाट आहे ती आजूबाजूच्या माणसाला ती दोघांना दिसतात पण त्या दोघांना माणसं दिसत नाही नवाल प्रेम आंधळा असतं असं म्हणतात त्यातला ह्यो भाग आहे तुला नाही कळायचा आता ऐक पुढं अशी मुंबईत तारागाडी रोज प्रकरणाला काय सांग तुझा होरा जाऊ दोघ संगती कारभारणी बोल आता असल्या मुंबईला तू येणार का
1: नको बाया
0: आता कसं पटलं दादा शाहिराचा बोल नाही दायाचा बोल याचा शब्दाचा बोल तुला नाही माहिती
2: दादा शाहिराचा बोल नाही जायाचा फोल याच्या शब्दाचं मोल तुला नाही माहिती क्या बात आहे. दादा कोंडके यांची हीच रचना आणि त्यांनी सादर केलेली ही मुंबईची लावणी होती. मंडळी 6:55 झालेली आहेत. तुमचे भरपूर मेसेजेस माझ्यापर्यंत पोहोचलेले आहेत. फोनच्या माध्यमातून सुद्धा खूप सारे श्रोते आपल्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. जवळपास 54 श्रोत्यांचे मेसेजेस माझ्यापर्यंत आलेले आहेत आणि काही काही मेसेजेस खूपच छान आहेत त्यांचे. त्याच्यापैकी एक मी तुम्हाला ऐकवते. तो आपल्याला या श्रोत्याने पाठवलेला आहे. त्यांचं नाव त्यांनी लिहिलेलं नाही आहे पण जूनचा पाऊस आणि त्याचा जून शब्दाशी संबंध असा त्यांनी मेसेज पाठवलेला आहे. अर्धा जून महिना गेला पण अजून पावसाचा पत्ता नाही. असं वाटतं की भिजून जावं. मोजून 2-4 थेंब पडतात. अंग भाजून जातं आणि चेहरा कोमेजून गेलाय. कुठे सजून जाता येत नाही आणि रात्री 12 वाजून गेले तरी झोप येत नाही. खरंय नाही? आपल्यापैकी कितीतरी जणांची अशी अवस्था असेल. पण आता मात्र आपण थोडंसं झोपेतनं उठूया, एखादी मस्त कॉफी घेऊया आणि याच्यानंतर छान छान गाण्यांचा आपण आनंद घेऊच या. एक छानसं गाणं तुम्हाला परत ऐकवते आणि कार्यक्रमात आपण पुढे जाऊया.

0: नमस्कार, मी मधुगंधा कुलकर्णी आणि आपण ऐकत आहोत 107.1 मेगाहर्ट्झ वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी। आनंद घ्या नव्या जुन्या मराठी गाण्यांचा आणि गप्पांचा।
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू। निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं। आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12।
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद।
1: सहज संवाद,
3: सहज संवाद।
4: श्रोतेहो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्त्व याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत, आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्त्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत। तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून।

7:06 झालेली आहेत मंडळी, आणि आज आपण बोलतो आहोत 20 जूनच्या निमित्ताने. 20 जून हा आणखी एका आंतरराष्ट्रीय कारणासाठी साजरा केला जातो, आणि तो म्हणजे आहे वर्ल्ड रेफ्युजी डे. अर्थात ज्यांना एक प्रांत सोडून दुसऱ्या प्रांतामध्ये स्थलांतरित व्हावं लागतं त्या जनसमुदायांच्यासाठीचा दिवस, त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याच्यासाठीची जी काही कारणं असतील किंवा ज्या परिस्थितीमध्ये त्यांना जावं लागत असेल त्याच्याशी सामना करून ते तिथे जात असतात, आणि त्यामुळे जगभरामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचं वेगवेगळ्या कारणांनी स्थलांतर होत असतं. पण या सर्व स्थलांतरितांना योग्य प्रकारे राहता यावं, त्यांना त्यांच्या गरजेपुरत्या गोष्टी उपलब्ध व्हाव्या, यासाठी बरेच ह्युमॅनिटेरियन म्हणजे अर्थात माणुसकी च्या दृष्टीने अनेक उपक्रम राबवले जातात, त्याच्याविषयी जनजागृती करणारा आजचा हा दिवस आहे 20 जून. आणि आपण बोलतो आहोत या निमित्ताने रेनबो फंडेमध्ये अनेक विषयांचा आपण अंतर्भाव करायचा प्रयत्न करतो मंडळी, आणि आज दिनविशेष आपण पाहत आहोत सगळे. आज 20 जून आहे, 2 भारतीय क्रिकेटपटूंचा आज जन्मदिवस आहे. एक आहेत पारस भांबरे, 1972 त्यांचा आजच म्हणजे 20 जून 1972 हा त्यांचा जन्मदिवस, आणि दुसरे आहेत अतिशय लोकप्रिय असे भारतीय क्रिकेटपटू रमाकांत देसाई, 20 जून 1939 हा त्यांचा जन्मदिवस. या आणि अशाच छान छान माहितीसह मी तुम्हाला भेटणारच आहे मंडळी, पण आता कार्यक्रमात वेळ झाली आहे या पूर्वार्धामध्ये इथेच थांबण्याची, कारण यानंतर थोड्याच वेळा म्हणजे 7:10 आपण ऐकणार आहोत पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं बातमीपत्र, आणि त्यानंतर पुन्हा भेटणार आहोत रेनबो फंडेच्या उत्तरार्धामध्ये. तेव्हा या पूर्वार्धामध्ये सगळे जे श्रोते सहभागी झालेले आहेत त्यांनी उत्तरार्धासाठी सुद्धा

0: आकाशवाणी पुणे मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी गुणवत्ता हेच मुख्य सूत्र असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2000 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी वितरित। संरक्षण सामुग्रीसाठी आवश्यक अॅल्युमिनियम निर्मिती प्रकल्पाची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते नागपूरमध्ये पायाभरणी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापूर दौऱ्यावर महालक्ष्मी मंदिर परिसरातील विविध कामांचा करणार प्रारंभ। राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि गुगल यांच्यात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणासाठी करार आणि ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ प्राध्यापक बी टी देशमुख यांचं निधन। आता सविस्तर बातम्या। जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षण कौशल्य सेवा उत्पादन अशा सर्वच पातळ्यांवर गुणवत्ता हेच यशाचं मुख्य सूत्र आहे, उत्कृष्टता हीच भारताची ओळख बनली पाहिजे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं। पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर निधीचं वितरण काल पंतप्रधानांच्या हस्ते नवी दिल्लीत झालं त्यावेळी ते बोलत होते। विकसित भारताचा मार्ग केवळ गुंतवणुकीवर नाही तर कौशल्य प्रतिभा आणि नवोन्मेषाच्या शक्तीवर आधारित असेल असं ते म्हणाले। देशातल्या 200 ठिकाणी या रोजगार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यात पुण्यातल्या 4 ठिकाणांचा समावेश होता। प्रोत्साहनपर निधी वितरित करण्यापूर्वी पंतप्रधानांनी विज्ञान भवन इथं काही तरुणांशी प्रत्यक्ष संवाद साधला। या कार्यक्रमाला केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय उपस्थित होते। या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले,
1: दुनिया भारत के युवाओं की क्षमता को भली भांति पहचानने लगी है और ऐसे समय में हमारी कोशिश है कि भारत का हर युवा अपनी क्षमता को अवसर में बदल सके और इसी सोच के साथ प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना का आरंभ हुआ। यह रोजगार योजना सामान्य तौर पर सोचे जाने वाली रोजगार योजना से बहुत आगे बढ़कर पहली नौकरी पाने वाली युवा के सपनों को शक्ति देने वाली योजना है। यह युवा और उद्योगों के बीच एक मजबूत सेतु बनाने वाली योजना है।
0: केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते काल यंत्र इंडिया लिमिटेडच्या नागपूरमधल्या अंबाझरी आयुध निर्माणीतील 10,000 टन क्षमतेच्या अत्याधुनिक अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली। हा प्रकल्प म्हणजे देशांतर्गत उत्पादन क्षमतेला चालना देणारा महत्वाचा टप्पा आहे असं राजनाथ सिंह याप्रसंगी बोलताना म्हणाले। ही यंत्रणा आधुनिक लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि प्रगत अंतराळ संशोधन उपक्रमांसाठी वजनाला हलक्या आणि मजबूत धातूची निर्मिती करेल असं सिंह म्हणाले। यावेळी त्यांनी संरक्षण उत्पादन क्षेत्रातील देशाच्या प्रगतीचा आढावा घेतला। हा प्रकल्प आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या दिशेनं टाकलेलं महत्वाचं पाऊल आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले। या अत्याधुनिक प्रकल्पामुळे नागपूर आणि विदर्भ संरक्षण उत्पादन क्षेत्रातील महत्वाचं केंद्र म्हणून विकसित होईल असंही मुख्यमंत्री म्हणाले। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत। पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्याअंतर्गत

श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग आणि परिवार देवता मंदिर संवर्धन कामकाजाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकासासाठी राज्य सरकारनं 1,445 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यावेळी कोल्हापुरातल्या पोलीस परेड मैदानावर शहा यांची जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर इचलकरंजीत जवाहर साखर कारखान्याच्या नामांतर सोहळा कार्यक्रमालाही ते उपस्थित राहतील. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकाता इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. पुण्यात महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन संयुक्तपणे सप महाविद्यालयाच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करणार आहे. या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन महापौर मंजुषा नागपुरे यांनी केलं आहे. राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानाचं प्रगत प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि गुगल फॉर एज्युकेशन यांच्या दरम्यान काल करार झाला. या उपक्रमाअंतर्गत पुढील 1.5 वर्षांच्या कालावधीत राज्यातल्या 4 लाखांहून अधिक शिक्षकांना गुगल AI एज्युकेटर सिरीज अंतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात गुगल फॉर एज्युकेशन विभागाचे उपाध्यक्ष ख्रिस फिलिप्स आणि शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव ताशीलदार यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या उपक्रमासाठी राज्य शासनावर कोणताही आर्थिक भार पडणार नसून संपूर्ण प्रशिक्षण गुगलमार्फत विनामूल्य उपलब्ध करून दिलं जाणार असल्याचं भुसे यांनी यावेळी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट पुनर्परीक्षा सुरळीत निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीनं आयोजित करण्यासाठी राष्ट्रीय चाचणी संस्था सज्ज असल्याचं संस्थेनं म्हटलं आहे. देशभरातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये उद्या ही परीक्षा होत आहे. यासाठी 22 लाखांहून अधिक उमेदवारांनी नाव नोंदणी केली आहे. परीक्षेसाठी 2 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली असल्याचं NTA कळवलं आहे. नीट UG पुनर्परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांसाठी NTA 91-78-27-98-02-87 हा अधिकृत व्हॉट्सअप नंबर जारी केला आहे. सर्व अधिकृत व्हॉट्सअप संदेश याच क्रमांकावरील त्यांच्या व्हेरीफाईड खात्यावरूनच पाठवले जातील. कोणत्याही संदेशावर विश्वास ठेवण्यापूर्वी त्यावर ब्लू व्हेरिफिकेशन टिक अर्थात निळी खूण आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी हे नाव असल्याची खात्री करण्याचा सल्ला संस्थेनं दिला आहे. दरम्यान नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर टेलिग्राम या समाज माध्यमावर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय काल सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवला. केंद्र सरकारच्या या निर्णयाला टेलिग्रामनं न्यायालयात आव्हान दिलं होतं. पॉश कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगानं कृती आराखडा निश्चित केला आहे. देशातील प्रत्येक कामाच्या ठिकाणी महिलांकरता सुरक्षित वातावरण तयार करण्यासाठी 10 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या संस्थांना पॉश ऑडिट बंधनकारक करण्यात आलं आहे. जनजागृती कार्यक्रम शी बॉक्स सारखे उपक्रम तसंच सर्व कार्यालयात अंतर्गत तक्रार समित्या अनिवार्य करण्यात आल्या आहेत. या 18 महत्वाच्या उपाययोजनांसंदर्भात आयोगानं सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांसह विविध यंत्रणांना निर्देश दिले आहेत. प्रत्येक कार्यस्थळ सुरक्षितता समानता आणि सन्मानाचं केंद्र बनलं पाहिजे असं आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी म्हटलं आहे. शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त काल मुंबईत 2 वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा कार्यक्रम गोरेगावमध्ये नेस्को इथं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यक्रम षण्मुखानंद सभागृहात झाला. शिंदे यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. अमरावतीतील ज्येष्ठ शिक्षणतज्ञ अभ्यासू नेतृत्व माजी आमदार प्राध्यापक BT देशमुख यांचं काल अमरावतीमध्ये वृद्धापकाळानं निधन झालं. ते 87 वर्षांचे होते.

त्यांच्या निधनाबद्दल शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. अनुशेषासह राज्यातील विविध प्रश्नांचा सखोल अभ्यास, लोकप्रतिनिधी म्हणून जनतेप्रति सदैव सेवाभाव आणि संसदीय आयुधांवरील प्रभुत्व ही आदरणीय भाऊंच्या योगदानाची वैशिष्ट्ये सर्वांसाठी अनुकरणीय आहेत, अशा शब्दात विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी देशमुख यांना श्रद्धांजली वाहिली आहे. हवामान. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी गुणवत्ता हेच मुख्य सूत्र असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2000 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी वितरित. संरक्षण सामुग्रीसाठी आवश्यक अॅल्युमिनियम निर्मिती प्रकल्पाची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते नागपूरमध्ये पायाभरणी. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज कोल्हापूर दौऱ्यावर महालक्ष्मी मंदिर परिसरातील विविध कामांचा करणार प्रारंभ. राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि गुगल यांच्यात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणासाठी करार आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्राध्यापक बी टी देशमुख यांचं निधन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: नमस्कार, मी प्रतिमा कुलकर्णी। आपण ऐकत आहोत 107.1 मेगाहर्ट्ज FM रेनबो वाहिनी, हिंदी मराठी पाश्चात्य संगीताची मेजवानी देणारी आपली सर्वांची लाडकी FM रेनबो वाहिनी।
1: 7:21 होतात मंडळी। FM रेनबोच्या रेनबो फंडेच्या उत्तरार्धमध्ये तुमच्यासोबत आहे मी मानसी आंबडेकर। पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आहे 20 जून, जून महिन्याचा शनिवार, आणि आपण बोलतो आहोत, वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारतो आहोत। उत्तरार्धात सुद्धा याच अनुषंगाने भरपूर काही बोलूया, गप्पा मारूया। तुम्ही जरूर सहभागी व्हा 8657661071 या आपल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर, आणि जे ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून आपला कार्यक्रम ऐकत आहेत त्यांना सुद्धा विनंती की तुम्हीही जरूर सहभागी व्हा। आजच्या कार्यक्रमातले विषय, गाणी कसे वाटत आहेत त्याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा। उत्तरार्धातलं पहिलं गाणं आपण ऐकूया, सुंदर, तुमच्यासाठी हे खास प्रसाद सावकार यांच्या स्मृतीमधलं गाणं।

0: हा असं सुंदर कडकडीत गाणं झाल्यानंतर दिवसाची सुरुवात काय छान होते की नाही मंडळी. 7:28 होत आहेत आणि आजच्या अजून एका दिनविशेषाच्याकडे मी तुमचं लक्ष वेधणार आहे. कारण आज आहे 20 जून आणि आज आहे जन्मदिवस भारतातल्या एका अत्यंत यशस्वी अशा उद्योगपतीचा. लक्ष्मणराव काशीनाथ किर्लोस्कर हे असंच एक व्यक्तिमत्व आहे की स्वतःची ओळख त्यांनी निर्माण केली, येणाऱ्या पिढींसाठी ते एक उदाहरण बनले. एखाद्या व्यक्तीचा जन्म कुठल्या परिस्थितीत होतो ते महत्त्वाचं नसतं, तर त्यांनी त्यानंतरच्या आयुष्यात काय कसं कमावलं, कशाप्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने ते जगले, हे सगळं ते आपल्या उदाहरणातून पुढच्या पिढीपर्यंत काय आणतात हे महत्त्वाचं असतं. आणि त्यापैकीच एक नाव म्हणजे लक्ष्मणराव किर्लोस्कर. आज त्यांचा जन्मदिवस आहे. एखाद्या चित्रपटाची कथा शोभावी असं आयुष्य ते जगले, कारण अतिशय वेगळ्या प्रकारचा विचार करून त्यांनी गोष्टी केल्या. म्हैसूरजवळच्या गुर्ल होसूर या छोट्याशा गावामध्ये त्यांचा जन्म झाला. शिक्षणामध्ये त्यांचं मन खूप रमत नव्हतं, त्यामुळे मुंबईत येऊन जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये त्याने प्रवेश घेतला. पण त्यांच्या डोळ्यामध्ये थोडासा दोष होता, त्यांना रंग नीट ओळखता येत नव्हते आणि ते त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर खरी त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली जेव्हा त्यांनी मेकॅनिकल ड्रॉइंग्स म्हणजे यांत्रिक चित्र ते शिकायला लागले. त्यानंतर त्यांनी काही काळ शिक्षकी केली, पण फावल्या वेळामध्ये ते कारखान्यात काम करायचे आणि त्यामुळे त्यांना मशीन्सची ओळख झाली. 1818 बेळगावच्या रस्त्यावर नोकरी सोडून त्यांनी चक्क सायकल विकण्याचं किर्लोस्कर ब्रदर्स नावाचं दुकान टाकलं. आणि एक तो काळ होता की सायकल बघूनसुद्धा लोकांना आश्चर्य वाटायचं, त्यामुळे मग त्यांच्या भावासोबत म्हणजे अण्णांच्या मदतीने त्यांनी गावामध्ये सायकल विकायला सुरुवात केली. सायकल शिकवायचं सुद्धा त्यांनी तंत्र तयार केलेलं होतं आणि ते सायकल विकायचे त्याचबरोबर सायकल शिकवायचे. पण त्यांच्या नशिबामध्ये यापेक्षा खूप पुढे जायचं लिहिलेलं होतं. त्याचं असं झालं की नवीन मार्ग आपल्याला एखाद्या समस्येतनं मिळतो ना, तसं झालं. जिथे ते शिक्षक होते तिथे त्यांच्या जागी काहीतरी घडलं आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये काम सुरू करण्यासाठी 10,000 रुपये त्यांना कर्ज मिळालं. उद्योग विश्वामध्ये यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठीचा त्यांचा प्रवास इथूनच सुरू झाला. जेव्हा कुठलाही उद्योगपती आपला नवीन उद्योग सुरू करतो तेव्हा अनुभवी लोकांना तो कामावर ठेवतो, पण किर्लोस्करांची विचारसरणी सगळ्यांच्यापेक्षा वेगळी होती. त्यांनी सुरुवातीला कारखान्यासाठी 32 एकर नापीक जमीन विकत घेतली आणि त्यावर सर्व फ्रेशर्स म्हणजे सर्व पहिल्यांदाच काम करणाऱ्यांना त्यांनी संधी दिली आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या आणि त्यांच्या मेहनतीच्या जोरावर एकेकाळी नापीक असलेल्या जमिनीचा पूर्णपणे कायापालट केला. शेतीसाठी उपयुक्त अशी कृषी उत्पादनं तयार करणं हे त्यांचं उद्दिष्ट बनलं आणि मग बेंगलोर, पुणे, देवास अशा ठिकाणी आपली औद्योगिक युनिट त्यांनी स्थापन केली. आणि त्यापुढे ते इतकं लोकप्रिय झालं सगळं की मग एक प्रचंड मोठं साम्राज्य उभं राहिलं. 45 रुपये प्रति महिना नोकरी करणारे लक्ष्मणराव किर्लोस्कर, त्यांनी सुरू केलेलं किर्लोस्कर साम्राज्य, आज त्याचं मूल्य अब्जावधी डॉलर्सपेक्षा जास्त किमतीचं आहे. विशाल असं औद्योगिक साम्राज्य उभे करणारे, देशाच्या औद्योगिक नकाशावरती नवा अध्याय लिहिणारे लक्ष्मणराव किर्लोस्कर, आज आपण त्यांना आठवतो आहोत. यानंतर कार्यक्रमात पुढे जाणार आहोत, पण त्याआधी ऐकूया काही संदेश.
1: Riva Diamonds from the house of PNG and Sons प्रस्तुत कर रहे हैं खास मॉनसून ऑफर.
2: असली डायमंड की असली चमक, आधुनिक डिजाइन और मेकिंग चार्जेस पर 100% तक की छूट.
1: आज ही विजिट कीजिए PN गाडगिल शोरूम, रचना संसद, प्रभा देवी, सृष्टि प्राइम, गोखले रोड, ठाणे, फड़के रोड, डोंबिवली और बदलापुर.
2: रेवा नेचुरल डायमंड ज्वेलरी, शाइन नेचुरली.
3: मित्रा, मला पटकन काहीतरी पाठवायचंय. खूप जलद पाठवण्याचा काही पर्याय आहे का?
4: हो, नक्कीच. भारतीय टपाल विभागाने 24 स्पीड पोस्ट सुरू केली आहे, म्हणजेच दुसऱ्या दिवशी त्वरित वितरण.
3: अच्छा, म्हणजे महत्त्वाचा दस्तऐवज असो, पार्सल असो किंवा इतर कोणतीही महत्त्वाची वस्तू असो, सर्व काही लगेच पोहोचेल.
4: हो भावा, रिअल टाइम ट्रॅकिंग, किफायतशीर दर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे OTP आधारित सुरक्षित वितरण. फक्त भारतीय टपाल विभागावर विश्वास ठेवा.
5: अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधा किंवा indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
6: आता मोठ्या आवाजात ऐकू येते आपल्याला एलिझाबेथ एकादशी गाण्याचे बोल आहेत दगड.

0: एलिझाबेथ म्हणजे काय?
1: ती इंग्लंडची राणी होती.
0: नाही नाही, त्याचा अर्थ काय?
1: टिकाऊ.
0: टिकाऊ?
1: ती राणी खूप वर्ष टिकली ना.
0: ही पण टिकेल. माऊली बांगड्या घ्या, बांगड्या बांगड्या घ्या, बांगड्या.
2: मंडळी, एलिझाबेथ एकादशी या चित्रपटातलं हे गीत होतं आणि याच्यामध्ये ज्या एलिझाबेथ राणीचा उल्लेख केलेला आहे त्यांनी आजच्याच दिवशी म्हणजे 20 जून याच दिवशी राणी म्हणून आपली कारकीर्द सुरू केलेली होती. किती वेगळा हा योगायोग आहे बघा. आणि आज आपण बोलतो आहोत 20 जूनला, तर आता आजच्या तारखेला येऊया आपण. आज आहे 20 जून आणि मुंबईमध्ये मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू आहे, मिफ, म्हणजेच मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, ज्याच्यामध्ये सलग काही दिवस उत्तम लघुपट आपल्याला पाहायला मिळत आहेत. 16 जूनपासून हा सुरू झालेला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ज्या गोष्टी घडता आहेत त्याच्यावरचे लघुपट, वेगवेगळ्या भाषेमधले लघुपट आपल्याकडे आलेले आहेत आणि त्याचं स्क्रीनिंग या ठिकाणी सुरू आहे. याच्यामध्ये आजच्याही दिवशी काही लघुपटांचं स्क्रीनिंग होणार आहे. मराठी लघुपट त्यापैकी असणार आहेत वाघ, ज्याचे दिग्दर्शक आहेत मुक्तीकृष्ण. त्याच्यानंतर सापशिडी हा 29 मिनिटं 18 सेकंदाचा लघुपट आहे, ज्याचे दिग्दर्शक आहे मयुरा डोळस. आणि मुक्ता हा लघुपट आहे ज्याचे दिग्दर्शक आनंद तांबोळी आणि दीप्ती माडी आहेत. 31 मिनिटांचा हा लघुपटसुद्धा आजच्या दिवशी म्हणजे 20 जूनला आपल्याला पाहता येणार आहे पु ल देशपांडे अकादमीमध्ये. आणि या मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलच्या निमित्ताने, म्हणजे जो 2 वर्षातनं एकदाच होतो, त्या निमित्ताने काही सेलिब्रिटीजसुद्धा आपल्याशी जोडले जाणार आहेत. रेणुका शहाणे पाहूया याबद्दल काय म्हणतात.
3: एक अभिनेत्री म्हणून सुद्धा आणि एक फिल्ममेकर म्हणून सुद्धा दोन्हीसाठी हे फार महत्त्वाचं आहे. एकतर आपण जर पाहिलं नाही, चांगलं काम पाहिलं नाही, आजकालच्या पिढीचं काय डोक्यात चालू आहे ते जर आपण पाहिलं नाही, तर आपण कुठेतरी एक असं म्हणजे ते असं पाणी साचतं आणि मग ते खराब होतं, तशा पद्धतीचा आपला मेंदू होतो असं मला वाटतं. नवीन आशय विषय मांडणी हे सगळं पाहणं फार महत्त्वाचं आहे एक फिल्ममेकर म्हणून सुद्धा. आणि आता तर म्हणजे आपल्याकडे तर जगाचं जे काय सगळं चालू आहे ते सगळं उपलब्ध आहे. आणि इकडे आपल्या लिटरली जिथे माझा जन्म झाला, जिथे मी काम केलं, जिथे मला नाव मिळालं, अशा मुंबई नगरीमध्ये जेव्हा एवढा मोठा आंतरराष्ट्रीय महोत्सव होतो आहे, तर त्याचा डेफिनेटली एक भाग होणं फार महत्त्वाचं असं मला वाटतं.
2: तर मंडे, या मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये जर तुम्हालाही सहभागी व्हायचं असेल तर आजचाच दिवस आहे.

0: या उत्तम लघुपटांचा आनंद घ्या आणि त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा.
1: नमस्कार, मी मृणाल कुलकर्णी आणि आपण ऐकत आहात इंद्रधनुष्याचे सात रंग, FM रेनबो वाहिनी 107.

साधना सरगम यांच्या स्वरातलं हे सुंदर गीत होतं मंडळी. 7:44 होत आलेली आहेत आणि आता वेळ झाली आपल्या अज्ञात मुंबई या कार्यक्रमाची. सादर करत आहोत कार्यक्रम अज्ञात मुंबई.

0: श्रोत्याहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक स्वर ओंकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. माझगाव हे नाव आलं कुठून याविषयीच्या गोष्टीचा आज ऐकूया दुसरा भाग.
1: माझगावच्या इतिहासाची थोडक्यात उजळणी केल्यावर आपण आता या बेटाला माझगाव हे नाव कसं मिळालं असावं याचा विचार करू. सुरुवात करताना प्रचलित व्युत्पत्तीपासून करू. माझगाव या नावाच्या दोन व्युत्पत्ती प्रचलित आहेत. पहिली म्हणजे इथे मिळणाऱ्या विपुल माशांमुळे या बेटाला मत्स्यग्राम म्हणत आणि या मत्स्यग्राम शब्दाचा अपभ्रंश होत होत पुढे मच्छग्राम, मासेगाव आणि शेवटी माझगाव असं नाव रूढ झालं. ही दुसरी व्युत्पत्ती सांगितली जाते ती म्हणजे माझं गाव या शब्द प्रयोगापासून या बेटाला माझगाव हे नाव पडलं.
2: वरवर पाहता या दोन्ही व्युत्पत्ती पटण्यासारख्या आहेत आणि त्या जनमानसात रूढही झालेल्या आहेत. मात्र थोडा अधिक विचार केला असता त्या तेवढ्याशा चपखल बसत नाहीत असं लक्षात येतं. आता मला असं का वाटतं त्यामागे कारणही आहेत. पहिली व्युत्पत्ती सांगते की या बेटावर मासे मुबलक मिळत किंवा हा कोळ्यांचा गाव म्हणून या बेटाला मत्स्यग्राम म्हणत आणि तेच नाव कालांतरानं माझगाव म्हणून प्रचलित झालं. ही व्युत्पत्ती नीट विचार केला तर पटण्यासारखी नाही. हो, कारण मुंबईच्या सर्वच बेटांवर मूळ वस्ती कोळ्यांची होती आणि मुख्य धंदा मासेमारीचाच होता. मग त्या बेटांनाही मत्स्यग्राम किंवा तत्सम नाव न पडता मुंबई, परळ, माहीम, वरळी अशी वेगवेगळी नावं का पडली? ह्याचं उत्तर ही प्रचलित व्युत्पत्ती देत नाही.
1: ही व्युत्पत्ती न पटण्याचं दुसरं कारण म्हणजे कोणत्याही ठिकाणाला नाव कशावरूनही प्राप्त होवो ते असतं तिथल्या रहिवाशांच्या किंवा तिथल्या राज्यकर्त्यांच्या भाषेतलं किंवा बोलीतलं.
2: अगदी बरोबर.
1: मग ते त्या ठिकाणच्या एखाद्या वैशिष्ट्यावरून पडलेलं असो किंवा आणखी कशावरूनही. मत्स्यग्राम हा शब्द संस्कृत. माझगावातली मूळ वस्ती जर कोळ्यांची असेल आणि ती होतीच तर ते संस्कृत कसं बोलतील हा प्रश्न पडतो. प्रत्येक ठिकाणच्या कोळ्यांची स्वतःची अशी बोली आहे. आजही ती बोली बोलली जाते. मग त्यांनी स्वतःच्या गावाला स्वतःच्या भाषेतला शब्द न योजता त्यांना ज्या भाषेचा गंधही नाही त्या भाषेतला शब्द आपल्या गावाला का दिला असावा असाही प्रश्न उभा राहतो.
2: बरं, अन्य कुणी या बेटाला मत्स्यग्राम असा शब्द दिला असं गृहीत धरलं तर मग कुणी आणि केव्हा असे प्रश्न निर्माण होतात. संस्कृत ही शिक्षितांची भाषा आणि ज्ञात इतिहासानुसार 13व्या शतकात जे शिक्षित राजा बिंबासोबत मुंबई माहीमला आले त्यांची वस्ती मुख्यत्वे माहीम आणि परळ बेटांवर होती. राजा बिंबाची कथा सांगणाऱ्या महिकावतीची बखर या पुस्तकात परळचा उल्लेख आहे, भायखळ्याचा आहे, वाळकेश्वरचा आहे, साष्टीतल्या वांद्र्याचा आहे, जुहू वेसाव्याचा आहे, मात्र माझगावचा नाही. या बखरीत मुंबई, ठाणे, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरच्या 396 गावांची नावं दिली आहेत. त्यातल्या 263व्या क्रमांकावर माझगावचा उल्लेख आहे, पण ते माझगाव नेमकं कुठलं ते दिलेलं नाही. माझगाव हे नाव मत्स्यग्राम या शब्दापासून आलं असं क्षणभर गृहीत धरू, तर मग पुणे, सातारा, कोल्हापूर या तीनही जिल्ह्यात माझगाव नावाची गावं आहेत. या तीनही जिल्ह्यांचा समुद्राशी आणि म्हणून त्यात मिळणाऱ्या मासळीशी दुरान्वयानंही संबंध नाही. मग ती नावं कशी काय पडली? या प्रश्नावर निरुत्तर व्हावं लागतं. नाही म्हणायला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी तालुक्याचा समुद्राशी संबंध आहे, त्यामुळं त्या तालुक्याला संशयाचा फायदा देता येईल.
1: माझगाव या शब्दाबद्दल दुसरी व्युत्पत्ती समोर येते ती माझ गाव या शब्दाची. पण हे अजिबातच पटण्यासारखं नाही. आपल्यापैकी प्रत्येकाला आपापला गाव प्रिय असतो आणि दरवेळी आपण आपल्या गावाचा उल्लेख माझ गाव असाच करत असतो. म्हणून काही आपल्या गावाचं नाव माझ गाव असं होत नाही. त्यामुळे ह्या व्युत्पत्तीकडे सपशेल दुर्लक्ष करणं योग्य. माझगाव हे नक्कीच मत्स्यग्राम किंवा माझा गाव या शब्दांवरून आलेलं नाही. त्यामुळे मुंबईतल्या माझगावचं माझगाव हे नाव कसं प्राप्त झालं असेल याचा शोध घेताना त्यामागे काहीतरी वेगळी गोष्ट किंवा गोष्टी कारणीभूत असाव्यात याबद्दल खात्री पटत जाते.
2: मुंबईच्या इतिहासावर लिहिल्या गेलेल्या पुस्तकातून माझगावचा उल्लेख यायला सुरुवात होते ती मुंबईवर पोर्तुगीज अंमल सुरू झाला त्या काळापासून. म्हणजे सन 1534 पासून मुंबईच्या इतिहासात माझगाव ठळकपणे येत जात. या बहुतेक सगळ्याच पुस्तकांचं लेखन स्वातंत्र्यपूर्व काळात झालेलं आहे, त्यामुळे ते अर्थातच इंग्रजी भाषेतली आहेत. त्यापैकी एखाद दुसऱ्या पुस्तकाचा अपवाद वगळता इतर सगळ्या पुस्तकातून माझगाव या शब्दाचं स्पेलिंग MAZAGON असं केलं गेलेलं आहे. त्याचा मराठी उच्चार माझा गॉन, माझा गोन, माझगोन असे होऊ शकतात. आता ही पुस्तकं वाचताना त्यात आलेल्या माझगावच्या स्पेलिंगकडे सुरुवातीला काही लक्ष जात नाही. आपण सवयीनं माझगाव किंवा माझगाव अशीच ती स्पेलिंग्स वाचतो. पण पुढे पुढे माझगावचं MAZAGON हे स्पेलिंग लक्ष वेधून घेऊ लागतं.

माझगाव हे नाव आलं कुठून या विषयीच्या गोष्टीचा आज आपण ऐकत होतो दुसरा भाग. उद्या ऐकूया या गोष्टीचा पुढचा भाग. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक ओंकार गोवर्धन आणि केतकी थत्ते. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

ऐकला कार्यक्रम अज्ञात मुंबई आणि 7:54 झाली सुद्धा बघता बघता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. आज आहे 20 जून आणि उद्या 21 जून अर्थात आंतरराष्ट्रीय योग दिवस, त्याचबरोबर संगीत दिवस आणि आपल्यापैकी काही दोस्त मंडळींच्या रीनीट च्या पेपरचा दिवस, त्यामुळे त्या सर्वांना खूप मनपूर्वक शुभेच्छा जे पुन्हा एकदा या परीक्षेसाठी बसणार आहेत. आणि त्याचबरोबर तुम्हालाही आजच्या दिवसाच्या खूप मनपूर्वक शुभेच्छा, कारण आज महत्त्वाचा दिवस आहे, 20 जूनचा शनिवार आहे. त्यामुळे जर वीकेंडचा प्लॅन काही करायचा असेल तर तो तुम्हाला आज करता येणार आहे. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमामध्ये भरपूर काही गोष्टी आपण घेतलेल्या होत्या, त्याच्या प्रतिक्रिया तुम्ही माझ्यापर्यंत पाठवलेल्या आहेत, त्याच्यासाठीसुद्धा खूप खूप धन्यवाद. खूप जणांच्याकडून प्रतिक्रिया आलेल्या आहेत, जवळपास 89 जणांचे मेसेजेस माझ्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि काही जणांशी पहिल्यांदा फोनवरून संवाद आपण साधलेला होता, तर त्यांच्याही कार्यक्रमातल्या सहभागाबद्दल खूप खूप धन्यवाद. यानंतर ठीक 8:15 आणि 8:30 आपण अनुक्रमे हिंदी, इंग्रजी आणि मराठीतली बातमीपत्रं ऐकणार आहोत आणि त्यानंतर हॅलो मुंबई कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहोत. आणि मराठी कार्यक्रम तुम्हाला ऐकायचे असतील तर आज FM गोल्डवर तुमच्यासोबत असेल आदिती तरडे आणि रेनबोवरती 2:00-5 अर्चना तुमच्यासोबत असेल. मी मानसी आंबडेकर इथेच आज तुमचा निरोप घेणार आहे. तुम्हा सर्वांना आजच्या दिवसाच्या स्वास्थ्यपूर्ण आणि आनंददायी आजचा दिवस जाओ अशा खूप खूप शुभेच्छा देते. ऐकत रहा 107.1 MHz. पुन्हा भेटूया नवीन गप्पांसह, नवीन किस्सांसह. तोपर्यंत शुभ दिवस.

0: सकाळचे 8:30 वाजले आहेत. आता ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान आजपासून ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी विविध ठिकाणी योग कार्यक्रमांचं आयोजन. 10,000 टन क्षमतेच्या अत्याधुनिक अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस प्रकल्पाची पायाभरणी. आणि भारत अफगाणिस्तान दरम्यान आज तिसरा आणि अंतिम 50 षटकांचा क्रिकेट सामना. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज ओडिशा दौऱ्यावर आहेत. ओडिशामध्ये राष्ट्रपतींच्या 68व्या वाढदिवसानिमित्त मयूरभंज जिल्ह्यातील पहाडपूर गावात आयोजित कार्यक्रमात ते सहभागी होतील. संथाली जाहेरा आणि हो जाहेरा या उपवनांमध्ये आयोजित प्रार्थना कार्यक्रमातही ते सहभागी होतील. तसंच 47,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान ओडिशातील झारसुगुडा जिल्ह्यातील लखनपूर इथं 25,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या कोळशापासून वायुनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पाची पायाभरणी करतील. कोळसा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार हा प्रकल्प देशातील व्यावसायिक स्तरावरील कोळशापासून अमोनियम नायट्रेट बनवणारा पहिलाच प्रकल्प आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून या प्रकल्पात दररोज 2,000 टन अमोनियम नायट्रेटचं उत्पादन केलं जाणार आहे. पश्चिम बंगालच्या 2 दिवसांच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान आज हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर इथं होणाऱ्या पश्चिम बंगाल दिवस सोहळ्यात सहभागी होतील. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षण, कौशल्य, सेवा, उत्पादन अशा सर्वच पातळ्यांवर गुणवत्ता हेच यशाचं मुख्य सूत्र आहे. उत्कृष्टता हीच भारताची ओळख बनली पाहिजे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर निधीचं वितरण काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत झालं त्यावेळी ते बोलत होते. विकसित भारताचा मार्ग केवळ गुंतवणुकीवर नाही तर कौशल्य, प्रतिभा आणि नवोन्मेषाच्या शक्तीवर आधारित असेल असं ते म्हणाले. देशातल्या 200 ठिकाणी या रोजगार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात पुण्यातल्या 4 ठिकाणांचा समावेश होता. प्रोत्साहनपर निधी वितरित करण्यापूर्वी पंतप्रधानांनी विज्ञान भवन इथं काही तरुणांशी प्रत्यक्ष संवाद साधला. या कार्यक्रमाला केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय उपस्थित होते. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते काल यंत्र इंडिया लिमिटेडच्या नागपूरमधील अंबाझरी इथल्या आयुध निर्माणातील 10,000 टन क्षमतेच्या अत्याधुनिक अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. हा प्रकल्प म्हणजे देशांतर्गत उत्पादन क्षमतेला चालना देणारा महत्वाचा टप्पा आहे असं राजनाथ सिंग याप्रसंगी बोलताना म्हणाले. ही यंत्रणा आधुनिक लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि प्रगत अंतराळ संशोधन उपक्रमांसाठी वजनाला हलक्या आणि मजबूत धातूंची निर्मिती करेल असं सिंग म्हणाले. यावेळी त्यांनी संरक्षण उत्पादन क्षेत्रातील देशाच्या प्रगतीचा आढावा घेतला. भारतीय नौदलासाठी 1.25 मेगावॅट क्षमतेचे मरीन गॅस टर्बाईन जनरेटरचे 12 संच खरेदी करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने पुण्यातील भारत फोर्ज लिमिटेड या कंपनीसोबत 425 कोटी रुपयांचा करार केला आहे. नवी दिल्ली इथं काल संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांच्या उपस्थितीत बाय इंडियन या श्रेणीअंतर्गत हा करार करण्यात आल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्रातील कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्याअंतर्गत श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग आणि परिवार देवता मंदिर संवर्धन कामकाजाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकासासाठी राज्य सरकारने 1,445 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यावेळी कोल्हापुरातील पोलीस परेड मैदानावर शहा यांची जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर इचलकरंजीत जवाहर साखर कारखान्याचा नामांतर सोहळ्याच्या कार्यक्रमालाही ते उपस्थित राहतील. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या

कोलकाता इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे। या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे। त्यामुळे पुणे केंद्रावरून प्रसारित होणारे प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल। निरोगी वृद्धत्वासाठी योग अशी 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना आहे। सांस्कृतिक मंत्रालय देशभरातील 100 ठिकाणी विशेष कार्यक्रमांचं आयोजन करणार आहे। इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स आणि परदेशातील भारतीय दूतावास यांच्या समन्वयाने यावर्षी जगभरातील 2,500 ठिकाणी योग दिनाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत। यामध्ये 210 अधिक भारतीय दूतावास सहभागी होत आहेत अशी माहिती आयुष मंत्रालयाने दिली। राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। भारताचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी विवेक अग्रवाल यांची 2026-27 या कालावधीसाठी आर्थिक विषयातील कृती दल अर्थात TATFचे पुढील उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे। ते युनायटेड किंगडमच्या गाइल्स थॉम्सन यांची जागा घेतील। सध्या सांस्कृतिक मंत्रालयात सचिव म्हणून कार्यरत असलेले अग्रवाल यांनी यापूर्वी TATFमधील भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं आहे। तसंच पैशांचा गैरव्यवहार आणि दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा रोखणाऱ्या जागतिक संस्थेसोबत भारताच्या सहभागात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे। 17 ते 19 जून दरम्यान झालेल्या TATFच्या अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला। परराष्ट्र मंत्रालयाने अग्रवाल यांची ही निवड भारतासाठी एक मोठं यश असल्याचं समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे। भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानवर कडक टीका केली आहे। संयुक्त राष्ट्रांच्या उच्चायुक्तांच्या वार्षिक अहवालावरील चर्चेदरम्यान पाकिस्तान आणि इस्लामिक सहकार्य संघटन यांनी जम्मू काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता। त्यानंतर संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या स्थायी मिशनच्या प्रथम सचिव अनुपमा सिंग यांनी प्रत्युत्तर दिलं। राजनैतिक चर्चा पुन्हा सुरू होण्यापूर्वी लेबनॉनमधील संघर्ष थांबला पाहिजे असा आग्रह इराणनं धरल्यानं अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स आणि इराणचे वरिष्ठ वार्ताकार यांच्यात स्वित्झर्लंडमध्ये नियोजित असलेली चर्चा पुढे ढकलावी लागली आहे। या पार्श्वभूमीवर अमेरिका, कतार आणि इराण यांच्या दरम्यान काल संध्याकाळी झालेल्या राजनैतिक प्रयत्नांनंतर इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात काही प्रमाणात युद्धविराम लागू झाला आहे। बँका, मालमत्ता पुनर्रचना कंपन्या आणि कर्जदार यांच्यातील संगनमताबाबत सर्वोच्च न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त केली असून मोठ्या प्रमाणावरील कर्ज थकबाकीची प्रकरणं ज्या पद्धतीने निकाली काढली जातात त्या पद्धतींबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची 1,500 कोटी रुपयांची कर्ज 2 एसेट रिकग्निशन कंपन्यांमार्फत केवळ 73,50,00,000 रुपयात निकाली काढण्यात आल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, रिझर्व्ह बँक आणि इतर संबंधित पक्षांना नोटीस बजावली आहे। चिन्हांकित पदपथावरून चालण्याचा अधिकार हा एक मूलभूत अधिकार आहे असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने काल दिला। न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती AS चंदूरकर यांच्या खंडपीठाने स्पष्ट केलं की चालण्याचा अधिकार हा प्राथमिक स्वरूपाचा असून मोटार वाहनांच्या वाहतुकीपेक्षा त्याला प्राधान्य दिलं जावं। शाळेत जाताना 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता। या वाहन अपघातातील नुकसान भरपाईच्या खटल्याच्या संदर्भातील प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयानं काल हे स्पष्ट केलं। राष्ट्रीय परीक्षा परिषदेच्या वतीने उद्या होणारी पदवीपूर्व नीट UG पुनर्परीक्षा सुरळीत, निष्पक्ष आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचं NTA म्हटलं आहे। ही परीक्षा भारतातील 551 आणि परदेशातील 14 शहरांमध्ये 22 लाखांहून अधिक उमेदवारांसाठी घेतली जात आहे। भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा आणि अंतिम 50 षटकांचा क्रिकेट सामना आज चेन्नईतील MA चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे। यजमान संघाने 2-0 अशी आघाडी घेत मालिका आधीच खिशात घातली असून आता या 3 सामन्यांच्या मालिकेत संपूर्ण यश मिळवण्याचं उद्दिष्ट असेल। पश्चिम बंगालमध्ये मान्सून सक्रिय होत आहे। या भागात हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या आर्द्रतेमुळे आजपासून काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। जम्मू काश्मीर, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि उत्तर कर्नाटक या भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळ होण्याची शक्यता आहे। दरम्यान पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, मध्य महाराष्ट्र आणि कोकण गोव्यामध्ये आज उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। पंतप्रधान आजपासून ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर। 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी विविध ठिकाणी योग कार्यक्रमांचं आयोजन।

10,000 टन क्षमतेच्या अत्याधुनिक अल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस प्रकल्पाची पायाभरणी आणि भारत अफगाणिस्तान दरम्यान आज तिसरा आणि अंतिम 50 षटकांचा क्रिकेट सामना. त्याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आणि सन्मानाचं केंद्र बनलं पाहिजे असं आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी म्हटलं आहे. कोल्हापूरच्या श्री अंबाबाई देवी तीर्थक्षेत्र विकास कार्याखड्याचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज आणि उद्या कोल्हापूर तसंच इचलकरंजीच्या दौऱ्यावर असून या दोन दिवसात त्यांच्या हस्ते काही विकास प्रकल्पांचं उद्घाटन केलं जाणार आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर नगर परिषदेची निवडणूक आज होत आहे. पातूर नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी असून या ठिकाणी 10 प्रभागातून 20 नगरसेवकांची निवड होणार आहे. सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत हे मतदान होईल. नगराध्यक्षपदासाठी 5 उमेदवार तर नगरसेवक पदासाठी 75 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून 17,933 नागरिक या ठिकाणी आपला मतदानाचा अधिकार बजावतील. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या औचित्यानं छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं

0: आकाशवाणी मुंबई के। श्रद्धा वझे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ओडिशा दौऱ्यावर। 47,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विकासकामांचं करणार उद्घाटन आणि पायाभरणी। आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार। नीट यूजी 2026 फेर परीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचं मॉकड्रिल। गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना। आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना चेन्नईत सुरू। नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानचा प्रथम फलंदाजीचा निर्णय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ओडिशा राज्याच्या दौऱ्यावर आहेत। राष्ट्रपती आज ओडिशातल्या मयूरभंज जिल्ह्यातल्या पहाडपूर या त्यांच्या मूळ गावी पोहोचले आहेत। मुर्मू त्यांच्या 68व्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत। ओडिशा सरकारच्या 2 वर्षांच्या कार्यकाळानिमित्त आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमात राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री सहभागी होणार आहेत। ऊर्जा, पायाभूत सुविधा, आरोग्यसेवा, शिक्षण आणि सिंचन यासारख्या क्षेत्रांमधल्या 47,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। यावेळी प्रधानमंत्री जनसभेला संबोधित करतील। दरम्यान प्रधानमंत्री आज पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथं होणाऱ्या पश्चिम बंगाल दिवस सोहळ्यात सहभागी होणार असून विविध विकासकामांचं उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत। 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे। निरोगी वयोवृद्धीसाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2,500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहेत। 210 पेक्षा जास्त इंडियन मिशनच्या पुढाकारातून हे कार्यक्रम होणार आहेत। उद्या योग दिनाचा मुख्य कार्यक्रम कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत। या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे। त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आज 68वा वाढदिवस आहे। यानिमित्त त्या आपल्या वडिलांच्या गावी ओडिशातल्या मयूरभंज जिल्ह्यातल्या पहाडपूर इथं आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही आज पहाडपूर इथं पोहोचून मुर्मू यांच्यासह त्यांच्या गावाचा दौरा केला आणि विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला। तत्पूर्वी मोदी यांनी राष्ट्रपतींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या। मुर्मू यांची साधी राहणी, विनम्रता आणि सेवाभाव देशवासियांना प्रेरित करत राहील अशा शब्दात प्रधानमंत्री मोदी यांनी मुर्मू यांच्याविषयी समाजमाध्यमांवरील पोस्टमध्ये गौरवोद्गार काढले। दरम्यान ओडिशा सरकारला 2 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्तानं एका जाहीर कार्यक्रमातही राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री उपस्थित राहणार आहेत। यावेळी 47,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकासकामांचं लोकार्पण होणार आहे। पश्चिम बंगाल दिन हा दिवस भारताचा अविभाज्य भाग म्हणून राहण्याच्या पश्चिम बंगालच्या संकल्पाचं प्रतीक आहे अशा शब्दात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रसारमाध्यमांद्वारे पश्चिम बंगाल दिवसानिमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत। उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनीही पश्चिम बंगालमधल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत। बँका, मालमत्ता क्षेत्रातील कंपन्या आणि कर्जदार यांच्यातल्या संगनमताबाबत सर्वोच्च न्यायालयानं तीव्र चिंता व्यक्त केली आहे। कर्ज थकबाकीच्या प्रकरणांमध्ये होत असलेल्या तडजोडीविषयी न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। करदात्याकडून जमा झालेला सार्वजनिक निधी बँकांकडून कर्ज स्वरूपात दिला जातो, मात्र त्याच्या वसुलीसाठी आवश्यक प्रयत्न केले जात नसल्याचं निरीक्षण सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती V. Mohan यांच्या पीठानं नोंदवलं। लोकांच्या कल्याणासाठी खर्च होणं आवश्यक असलेल्या सार्वजनिक निधीचा गैरवापर होत असल्याबद्दल न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून याची पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉक ड्रिल आयोजित केलं. परीक्षा पारदर्शक सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग आहे. या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत एनटीएच्या मुख्य कार्यालयाबाहेरची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. नीट यूजी फेर परीक्षेच्या तयारीविषयी अधिक जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधीकडून.
1: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. 22,79,000 जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं एनटीएनं सांगितलं. परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक असे 2,00,000 कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी जीपीएस बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही एनटीएनं सांगितलं. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. देहरादूनमध्ये परीक्षेच्या दिवशी गर्दी जमवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षा उद्या दुपारी 2 ते 5:15 या दरम्यान होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर सकाळी 11 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे. दरम्यान नीट परीक्षेदरम्यान पेपर फुटीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी टेलिग्रामवर तात्पुरती बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. टेलिग्रामच्या माध्यमातून गैरप्रकार झाल्याचं आढळलं असून याआधीच्या उपाययोजनांमुळे ते रोखता आलेले नाहीत, त्यामुळे ही बंदी योग्य असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.
0: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेर परीक्षेसाठी नागपूर इथल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबी इथे परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती. याची एनटीएने तातडीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला. या विद्यार्थ्याला नागपूर इथंच परीक्षा केंद्र दिल्याचं एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी सांगितलं. काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही समाजमाध्यमांवरून याकडे लक्ष वेधलं होतं. त्यानंतर एनटीएनं दखल घेत चूक सुधारली. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना चेन्नईतील एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर सुरू झाला आहे. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यजमान भारतानं या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतलेली आहे. भारतीय माहिती सेवेतले सेवानिवृत्त अधिकारी दीपांकर मुखोपाध्याय यांचं काल कोलकाता इथं अल्प आजारानं निधन झालं. ते 77 वर्षांचे होते. माहिती आणि प्रसारण खात्याच्या विविध माध्यम कार्यालयांमध्ये त्यांनी काम केलं होतं. आकाशवाणीचे सिंगापूर प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी काही काळ काम केलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ओडिशा दौऱ्यावर. 47,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विकास कामांचं करणार उद्घाटन आणि पायाभरणी. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचं मॉकड्रिल, गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना चेन्नईत सुरू. नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानचा प्रथम फलंदाजीचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: श्रोते हो आपण ऐकता आहात न्यूज ऑन AIR ऍप आणि 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची एफ एम रेनबो वाहिनी. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमामध्ये मी अर्चना दिनेश सगळ्यांचं मनापासून स्वागत करते.

तर खरोखरच लाईफ इज ब्युटिफुल असं म्हणत तरुणाई आपलं आयुष्य अगदी आपल्याला सुनियोजितपणे जगताना दिसते. म्हणजे असं की आज ते आपल्या आयुष्याचा अगदी बारकाईने विचार करतात. म्हणजे अमुक इतक्या वर्षी जर आपल्याला नोकरी मिळाली तर आपल्याला जो पगार मिळतो त्यातल्या किती भागाचं सेव्हिंग करायचं, किती भाग आपण खर्च करायचा आणि पुढचं नियोजन कसं करायचं, अर्थातच पुढचं नियोजन म्हणजे त्यांच्या लग्नाचं. आता सध्या जर आपण बघितलं तर यंदा खास करून लग्नासाठी डेस्टिनेशन इंडियाला पसंती मिळते आणि आपल्याला तर माहितीच आहे की वाढत्या विमान तिकीट दरांमुळे स्थानिक हॉटेल्स बुकिंगमध्ये वाढ झालेली आहे. लक्झरी वेडिंग हॉटेल्ससाठी मोठी मागणी सध्या येते. गोव्यामध्ये तर पावसाळ्यात सुद्धा विवाह सोहळे संपन्न होणार आहेत. पर्यटन आणि रिसॉर्ट स्थळांवरील डेस्टिनेशन वेडिंगसाठी जास्तीत जास्त मागणी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी भारतीय हॉटेल व्यावसायिकांना लग्नांच्या बुकिंगमध्ये दुहेरी अंकी वाढ दिसून येते. आणि आपण म्हणतो ना की आजची तरुणाई अगदी नियोजन करून आपलं लग्न कसं करायचं, कुठे करायचं याबाबत जागरूक झालेली आहे. आणि यावेळेला गोव्यामध्ये पावसाळ्यात सुद्धा अनेक ठिकाणी विवाह सोहळे संपन्न होणार आहेत. भारतातल्या प्रतिष्ठित पर्यटन स्थळांना यासाठी खास पसंती दर्शवलेली आहे. याविषयी आपण अधिकही जाणून घेणार आहोत पण अर्थातच या गाण्यानंतर.

0: तर मंडळी, आपल्या लग्नाला येणारी जी वऱ्हाडी मंडळी आहेत त्यांना कुठल्या हॉटेलमध्ये त्यांची उतरण्याची सोय करायची, त्याचप्रमाणे जे आलिशान ठिकाण निवडलेलं आहे तिथे बाहेर गालिचा म्हणजे हिरवळ अशा ठिकाणी बाकीच्यांची बसण्याची सोय, तिथे त्यांना आल्यापासून खाणं पिणं त्यांचं राहणं या सगळ्याची चोख व्यवस्था, त्याचप्रमाणे प्रत्यक्ष लग्नविधी कुठे करायचा, ऊन लागू नये म्हणून तो एखाद्या बंदिस्त सभागृहात, त्यानंतर मोकळ्या ठिकाणी सगळ्यांच्या जेवणाची सोय, या सगळ्या गोष्टी त्या पूर्ण पॅकेजमध्ये आता उपलब्ध करून दिलेल्या असतात. आणि त्यामुळे अशा प्रकारचा लग्नाचा भव्य सोहळा करण्याकडेच आता आपण म्हणूया की नवोदित वधूवरांचा कल दिसून येतोय, आणि त्यानुसारच त्यांनी आपल्या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी सुरू केलेली आपल्याला दिसून येते. आपण म्हणतो ना की आता काळ बदललेला आहे आणि त्यामुळे यंदा लग्न करण्यासाठी डेस्टिनेशन इंडियालाच जास्त पसंती दिसून येते. आणि पाहुण्यांची उतरण्याची व्यवस्था करण्यासाठी सुद्धा हॉटेल बुकिंग्समध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आढळून येते.
1: मला पटकन काहीतरी पाठवायचंय, खूप जलद पाठवण्याचा काही पर्याय आहे का?
2: हो, नक्कीच. भारतीय टपाल विभागाने 24 स्पीड पोस्ट सुरू केली आहे, म्हणजेच दुसऱ्या दिवशी त्वरित वितरण.
1: अच्छा, म्हणजे महत्त्वाचा दस्तऐवज असो, पार्सल असो किंवा इतर कोणतीही महत्त्वाची वस्तू असो, सर्व काही लगेच पोहोचेल.
2: हो भावा, रिअल टाइम ट्रॅकिंग, किफायतशीर दर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे OTP आधारित सुरक्षित वितरण. फक्त भारतीय टपाल विभागावर विश्वास ठेवा.
3: अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधा किंवा indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

तर मंडळी आपण लग्नाविषयीच म्हणतो आहोत, लग्नाविषयीच बोलतो आहोत, तर याबद्दल आणखी थोडंसं बोलायचं झालं तर शादी मतलब मोती चूर का लड्डू। सुन राजा शादी लड्डू मोती चूर का, जो खाए पछताए जो न खाए पछताए। सुन राजा शादी लड्डू मोती चूर का, हे प्रसिद्ध गाणं आपण ऐकलंच असेल। म्हणजे मोती चुराचा लाडू म्हणजे लग्न, जो खातो त्याला सुद्धा पश्चाताप होतो आणि जो खात नाही त्याला सुद्धा पश्चातापच होतो। गम्मत सोडून द्या, पण लग्न करणं जितकं सोपं तितकं निभावणं त्याहून कठीण। आणि म्हणून जोडीदाराबरोबर जर चांगले संबंध टिकून ठेवायचे असतील आणि नात्यातला गोडवा दीर्घकाळ जपायचा असेल तर तज्ज्ञ मंडळींनी सांगितलेल्या चुका टाळायला हव्यात। त्यापैकी काही चुका अशा आहेत की वारंवार भूतकाळाचा उल्लेख करू नका आणि शक्यतो भूतकाळ विसरा जोडीदाराचा आणि स्वतःचा सुद्धा, आणि वर्तमानामध्ये जगायला शिका। नंतर दुसरा सल्ला की शंका घेणं सोडून द्या, एकमेकांवर शंका घेऊ नका। आपला जोडीदार आपल्याला जे सांगतोय त्याच्यावर विश्वास ठेवा, एकमेकांना दोष देऊ नका। आणि काही करताना, घरामध्ये कुठलीही गोष्ट करताना जर आपली चूक झाली तर मोठ्या मनाने आपली चूक आपल्या जोडीदाराजवळ कबूल करा, म्हणजे त्याला सुद्धा आपल्याबद्दल आपलेपण

मला वाटेल. अहंकार दोघांच्या मध्ये कधीही येऊ देऊ नका. या अहंकारामुळेच अनेक घर तुटतात. आणि नेहमी चांगला विचार करा आणि जे काही मतभेद असतील ते सामंजस्याने सोडवा. आपल्या जोडीदाराला विश्वासात घेऊन तुम्हाला ज्या काही अडचणी येत असतील त्या त्याला सांगा आणि त्याच्यावर उपाय कसा शोधता येईल याचा प्रयत्न जरूर करा. त्याचप्रमाणे कुठलाही माणूस कधीही परिपूर्ण नसतो, त्यामुळे अमुक गोष्ट अमुकच पद्धतीने झाली पाहिजे असा अट्टाहास करू नका. प्रत्येक गोष्ट करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते, त्यामुळे त्याला सुद्धा आपल्या जोडीदाराला सुद्धा काही गोष्टी करण्यासाठी शिकण्यासाठी वेळ द्या. या गोष्टी जर पाळल्या तर नक्की संसार सुखाचा होऊ शकेल. तर रसिक हो, असंच या सुखी संसाराबद्दलचं सुंदर घरट्याबद्दलचं एक गाणं आपण आता ऐकणार आहोत. 3 वाजता असतील मराठीतून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आणि या बातम्यांनंतर 3:10 सप्तरंगी 7 या कार्यक्रमामध्ये आपली भेट होणार आहे.

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नीट यूजी 2026 फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचं मॉक ड्रिल। गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना। कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यांतर्गत 1,445,97,00,000 रुपयांच्या विकासकामांच्या कोनशिलेचं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते अनावरण। आषाढी एकादशी यात्रेनिमित्त एसटीच्या 5,500 जादा गाड्या। आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार। आणि पवनराजे निंबाळकर खून खटल्यात माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि अन्य 7 आरोपींची निर्दोष मुक्तता। नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून त्याची पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉक ड्रिल आयोजित केलं। परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग आहे। या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत एनटीएच्या मुख्य कार्यालयाबाहेरची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे। नीट यूजी फेरपरीक्षेच्या तयारीविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
1: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे। देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे। 22,79,000 जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं एनटीएनं सांगितलं। परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक असे 2,00,000 कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत। तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत। विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवले आहेत। प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी जीपीएस बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही एनटीएनं सांगितलं। परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत। परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे। देहरादूनमध्ये परीक्षेच्या दिवशी गर्दी जमवण्यात बंदी घालण्यात आली आहे। तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत। अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे। नीट यूजी फेरपरीक्षा उद्या दुपारी 2 ते 5:15 या दरम्यान होईल। यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर 11:30 ते 11:30 हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे। दरम्यान नीट परीक्षेदरम्यान पेपर फुटीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी

0: टेलिग्रामवर तात्पुरती बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. टेलिग्रामच्या माध्यमातून गैरप्रकार झाल्याचं आढळलं असून याआधीच्या उपाययोजनांमुळे ते रोखता आलेले नाहीत, त्यामुळे ही बंदी योग्य असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.
1: कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याअंतर्गत 1,445,97,00,000 रुपयांच्या विविध कामांच्या कोनशिलेचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज करण्यात आलं. मूळ मंदिराचं जतन, संवर्धन आणि दुरुस्तीच्या कामांचा या विकास आराखड्यात समावेश आहे. अंबाबाई मंदिर कॉरिडॉरच्या माध्यमातून विकासही आणि वारसाही ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली जात असल्याचं अमित शहा यावेळी म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षात अयोध्येतील राम मंदिर, काशी विश्वनाथ कॉरिडॉर, केदारनाथ, बद्रीनाथ आणि सोमनाथ मंदिरांच्या विकासाची कामं झाल्याचा उल्लेख अमित शहा यांनी यावेळी केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबिटकर आणि अन्य मंत्री तसंच अधिकारी उपस्थित होते. दरम्यान तत्पूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी सपत्नीक अंबाबाईचं दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. या आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात 143,90,00,000 रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली असून मूळ मंदिराचं जतन, संवर्धन आणि दुरुस्ती या कामांचा यात समावेश आहे. मंदिराचं पुरातन वैभव आणि भव्यता जपण्यासाठी सभोवतालच्या 41 लहान मोठ्या मंदिरांचे संवर्धन, नगर प्रदक्षिणा मार्गाचे सुशोभीकरण आणि मंदिर परिसर विकासाची कामंही हाती घेण्यात येणार आहेत. उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी नागपूर इथल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबी इथं परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती. याची एनटीएनं तातडीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला. या विद्यार्थ्याला नागपूर इथंच परीक्षा केंद्र दिल्याचं एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी सांगितलं. येत्या आषाढी एकादशी यात्रेनिमित्त राज्यभरातून श्री क्षेत्र पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षित, सुलभ आणि सुखकर प्रवासासाठी एसटी महामंडळानं 5,500 विशेष बस सोडण्याचं नियोजन केलं आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. राज्यातल्या कोणत्याही गावातून 40 किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्या गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाईल असं त्यांनी सांगितलं. भाविकांनी आपल्या जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधून विशेष बसची नोंदणी करावी असं आवाहन त्यांनी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे. निरोगी वयोवृद्धीसाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2,500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहेत. योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्यप्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यात विविध ठिकाणी योग दिनानिमित्त कार्यक्रम होणार आहेत. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या खून प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि इतर 7 आरोपीची विशेष सीबीआय न्यायालयानं आज निर्दोष मुक्तता केली. सरकारी पक्षाची पूर्णभिस्त माफीचा साक्षीदार झालेला पारसमल जैन याच्या साक्षीवर होती, पण त्याची साक्ष विश्वासार्ह नसल्याचं सांगून न्यायालयानं ही साक्ष फेटाळून लावली. हा संपूर्ण घटनाक्रम आणि त्यातलं कारस्थान स्पष्ट करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचा निर्वाळा विशेष सीबीआय न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी दिला आणि आरोपींची मुक्तता केली. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं सीबीआयनं सांगितलं. 2006 पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांची नवी मुंबईतल्या कळंबोली इथं गोळ्या झाडून हत्या झाली होती. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास नवी मुंबई पोलिसांनी केला, नंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं. मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप आज दुसऱ्या दिवशीही सुरू असून बेस्टच्या ताफ्यातल्या 2,766 गाड्यांपैकी केवळ 4 गाड्या रस्त्यावर धावत आहेत, त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

बेस बस उपलब्ध नसल्यानं प्रवाशांना टॅक्सी ऑटोरिक्षा आणि इतर वाहनांचा पर्याय अवलंबावा लागत आहे. बेस संपाची कल्पना नसल्यामुळे अनेक प्रवासी काल बस थांब्यावर ताटकळत उभे होते, मात्र आज संपाची कल्पना असल्यामुळे प्रवासी इतर पर्यायाकडे वळल्याचं दिसलं. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं बफर साठा योजनेअंतर्गत नाफेड एनसीसीएफ मार्फत खरेदी होत असलेल्या कांद्याला पुन्हा एकदा दर वाढवून दिले आहेत. 80 रुपयांची वाढ क्विंटलमागे करण्यात आली असून गेल्या 40 दिवसात तिसऱ्यांदा दर वाढवून दिले आहेत. एकूण 495 रुपये दर मिळाला असून आजपासून हा दर लागू असेल. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियमवर सुरू झाला आहे. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा अफगाणिस्तानच्या 19 षटकात 4 गडी बाद 99 धावा झाल्या होत्या. विदर्भातल्या शिक्षक चळवळीतले प्रभावी संघटक, माजी आमदार आणि ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ प्राध्यापक बी टी देशमुख यांचं काल निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. देशमुख यांनी आयुष्यभर शिक्षण क्षेत्राच्या उन्नतीसाठी आणि शिक्षकांच्या न्याय हक्कांसाठी सातत्यानं संघर्ष केला. प्राध्यापक आणि शिक्षक नेते म्हणून उच्च शिक्षण क्षेत्रातल्या अनेक महत्वाच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रभावी नेतृत्व केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांनी देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचं मॉक ड्रिल. गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना. कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याअंतर्गत 1,445.97 कोटी रुपयांच्या विकास कामांच्या कोनशिलेचं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते अनावरण. आषाढी एकादशी यात्रेनिमित्त एसटीच्या 5,500 जादा गाड्या. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार. आणि पवनराजे निंबाळकर खून खटल्यात माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि अन्य 7 आरोपींची निर्दोष मुक्तता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: रानी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्यूजिकली योर्स।
1: श्रोते हो आपण ऐकत आहात न्यूज ऑन एआयआर ऍप आणि 107.1 मेगाहर्ट्जवर आकाशवाणी मुंबईची एफएम रेनबो वाहिनी। सप्तरंगी साथ या कार्यक्रमाच्या सगळ्या श्रोत्यांना अर्चना दिनेशचा मनपूर्वक नमस्कार।

0: मित्रा, मला पटकन काहीतरी पाठवायचंय. खूप जलद पाठवण्याचा काही पर्याय आहे का?
1: हो, नक्कीच. भारतीय टपाल विभागाने 24 स्पीड पोस्ट सुरू केली आहे, म्हणजेच दुसऱ्या दिवशी त्वरित वितरण.
0: अच्छा, म्हणजे महत्त्वाचा दस्तऐवज असो, पार्सल असो किंवा इतर कोणतीही महत्त्वाची वस्तू असो, सर्व काही लगेच पोहोचेल.
1: हो भावा, रिअल टाइम ट्रॅकिंग, किफायतशीर दर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे OTP आधारित सुरक्षित वितरण. फक्त भारतीय टपाल विभागावर विश्वास ठेवा.
2: अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधा किंवा indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
3: Riva Diamonds from the house of PNG and Sons प्रस्तुत कर रहे हैं खास मॉनसून ऑफर.
4: असली डायमंड की असली चमक, आधुनिक डिजाइन और मेकिंग चार्जेस पर 100% तक की छूट.
3: आज ही विजिट कीजिए PN गाडगिल शोरूम, रचना संसद, प्रभा देवी, सृष्टि प्राइम, गोखले रोड, ठाणे, फड़के रोड, डोंबिवली और बदलापुर.
4: रेवा नेचुरल डायमंड ज्वेलरी, शाइन नेचुरली.

0: सप्तरंगी साथ या कार्यक्रमाच्या सगळ्या श्रोत्यांचं मी अर्चना दिनेश पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर रसिकहो, मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव या महोत्सवाची सुरुवात 16 जूनला झाली हे आपल्याला माहिती आहे. मराठी भाषेमधले निवडक 19 लघुपट आणि माहितीपटांचा या महोत्सवामध्ये समावेश आहे. आज वाघ, त्याचप्रमाणे सापशिडी आणि मुक्ता हे लघुपट तिथे प्रसारित केले जाणार आहेत. खरं तर अशा प्रकारचे जे चित्रपट महोत्सव होत असतात त्याच्या मागच्या आयोजनासाठी अनेकांनी बरीच दिवस मेहनत घेतलेली असते, अनेकांचा त्याच्यात सहभाग असतो. तर या चित्रपट महोत्सवाविषयी अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण आता ऐकणार आहोत.
1: एक अभिनेत्री म्हणून सुद्धा आणि एक फिल्म मेकर म्हणून सुद्धा दोन्हीसाठी हे फार महत्वाचं आहे. एकतर आपण जर पाहिलं नाही, चांगलं काम पाहिलं नाही, आजकालच्या पिढीचं काय डोक्यात चालू आहे ते जर आपण पाहिलं नाही तर आपण कुठेतरी एक असं म्हणजे ते असं पाणी साचतं आणि मग ते खराब होतं तशा पद्धतीचा आपला मेंदू होतो असं मला वाटतं. नवीन आशय विषय मांडणी हे सगळं पाहणं फार महत्वाचं आहे एक फिल्म मेकर म्हणून सुद्धा. आणि आता तर म्हणजे आपल्याकडे तर जगाचं जे काय सगळं चालू आहे ते सगळं उपलब्ध आहे. आणि इकडे आपल्या लिटरली जिथे माझा जन्म झाला, जिथे मी काम केलं, जिथे मला नाव मिळालं, अशा मुंबई नगरीमध्ये जेव्हा एवढा मोठा आंतरराष्ट्रीय महोत्सव होतोय तर त्याचा डेफिनेटली एक भाग होणं फार महत्वाचं असं मला वाटतं.

तर रसिक हो, सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये नेहमी आपण एका चित्रपटाविषयी बोलत असतो. चित्रपट हे लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आहे. साधे सोपे आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या गोष्टी सांगणारे चित्रपट प्रेक्षकांना नेहमीच जास्त आवडतात. अशाच एका साध्या सोप्या कथानक असलेल्या चित्रपटाविषयी आज आपण बोलणार आहोत आजच्या सप्तरंगी साथ कार्यक्रमामध्ये. आणि त्या चित्रपटाचं नाव आहे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित हा चित्रपट आहे. त्याच्यामध्ये सचिन खेडेकर, सुनील बर्वे, स्मिता तळवलकर, मोहन आकाशे, सुहास जोशी, स्वतः मृणाल कुलकर्णी आणि तिची लाडकी धाकटी बहीण यांच्या सहज सुंदर अभिनयाने सजलेला हा चित्रपट आहे. त्याविषयी अर्थातच आपण बोलणार आहोत या गाण्यानंतर.

तर रसिक हो, प्रेमाची गोष्ट आपण त्याविषयी बोलतोय. चित्रपटाचं नाव आहे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. सुरुवातीला आपल्याला एक आई दृष्टीस पडते, अर्थातच मृणाल कुलकर्णी आपल्या झोपलेल्या दोन मुलींना ती उठवत असते. अतिशय मायेने त्यांना उठवते. त्या भराभरा तयार होतात, शाळेला निघून जातात आणि मग घरातलं सकळ आवरून आपल्या सासूबाईंचा म्हणजे सुहास जोशींचा निरोप घेऊन ती स्वतः दुकानामध्ये येते. तिचा छानसा फुलं सप्लाय करण्याचा बिझनेस असतो, फ्लॉवर पॉट्स वगैरे तिच्याकडे असतातच आणि पुष्पगुच्छ वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्याचं मुख्य काम ती करत असते. निघता निघता तिला आठवण होते की डॉक्टर रोहित फडणीस यांच्या हॉस्पिटलमध्ये दोन मोठे पुष्पगुच्छ पाठवायचेत असं ती आपल्या मैत्रिणीला फोन करून आठवणीने सांगते आणि अर्थातच घरातून निघते सुद्धा. आणि मग इतक्यातच त्याच मैत्रिणीला सासूबाईंचा म्हणजे सुहास जोशीचा फोन येतो की या सगळ्या गडबडीमध्ये आमची सून घरी डबा ठेवून तशीच निघाली. तेव्हा ती प्रेमाने म्हणते की ती ग तुझ्या सासूबाई तुझी काळजी करतात, तुझ्या सासूबाईंची शिकवणी माझ्या सासूबाईंना सुद्धा लावायला हरकत नाही. म्हणजे काय, दोन्ही मुलींची जबाबदारी, घरातली जबाबदारी घेणारी अशी ही मृणाल कुलकर्णी असते. नव्यानेच तिची ओळख डॉक्टर रोहित फडणीस यांच्याशी झालेली असते आणि मग ते हॉस्पिटल चालवत असतात. एक दिवशी तिची गाडी बंद पडते म्हणून ती डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये जाते. तिथे गेल्यावर तिच्या असं लक्षात असतं की तिथे समोर खूप मोठी जागा रिकामी असते. मग ती म्हणते की डॉक्टर, या जागेमध्ये तुम्ही बाग करू शकता, बाग करून वेगवेगळी झाडं तुम्हाला इथे लावता येतील, तसा तुम्ही प्रयत्न नाही केला का कधी? तर ते म्हणाले की एकदा मी प्रयत्न तसा केला होता, पण ज्या वेळेला मी प्रयत्न केला त्यावेळेला माळी पळून गेला आणि इथे काही मी बाग करू शकलो नाही. एकदा मी थोडासा प्रयत्न केला पण मला काही ते जमलं नाही. मग मृणाल ही जबाबदारी स्वतः

स्वतःकडे घेते आणि चित्रपटामध्ये मृणाल कुलकर्णीचं नाव आहे अनु. अनु ही जबाबदारी स्वतःकडे घेते. अनुचे आई वडील म्हणजे स्मिता तळवलकर आणि मोहन आगाशे. आणखीन अनुला एक धाकटी बहीण सुद्धा असते, ती बिंधास्त, अतिशय डॅशिंग. तर तिच्याविषयी थोडक्यात सांगायचं झालं तर जय आणि आदितीची जी मालिका प्रसिद्ध होती त्याच्यामध्ये तिनी भूमिका साकारलेली आहे अशीच एकदम बिंधास्त. तर ती बहीण एकदम बिंधास्त असते आणि ही अनु मात्र साधी, सरळ, सगळ्यांची जबाबदारी घेणारी आणि घरात सगळ्यांशी मिळून मिसळून वागणारी. तिचा नवरा मात्र काही वर्षांपूर्वी त्यांच्यामध्ये काहीतरी मतभेद होतात म्हणून तिला सोडून गेलेला असतो. तो त्यांच्याबरोबर राहत नसतो म्हणूनच सगळीच जबाबदारी आता अनुने उचललेली असते.

सप्तरंगीचा हा कार्यक्रम सुरू आहे आणि आजच्या कार्यक्रमामध्ये प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं या चित्रपटाविषयी आपण बोलतो आहोत. आणि मी सांगितलं त्याप्रमाणे सचिन खेडेकर म्हणजे डॉक्टर रोहित फडणीस आणि अनु यांच्या भेटीगाठीही वाढायला लागतात. त्यांना दोघांनाही म्हणजे अनुला दोन मुली असतात आणि डॉक्टरांना एक मुलगा आणि एक मुलगी. ते सुद्धा एकाच शाळेत असतात त्यामुळे हळूहळू त्यांचीही मैत्री वाढायला लागते. त्यांना असं वाटतं की आता खरोखरच आपण एक चांगले मित्र होऊया आणि म्हणून त्यांच्या गाठी भेटी वाढत असतात आणि हळूहळू एकमेकांना ती दोघं आवडायला लागतात. एक दिवशी असं होतं की मी सांगितलं तसं मृणालची जी एकदम तडफदार छोटी बहीण असते ती एक दिवशी असा एक प्लॅन बनवते की ज्या प्लॅनमध्ये मृणालच्या दोन्ही मुली तिच्या सासूबाई म्हणजे सुहास जोशी रात्री बाहेर एका लग्नासाठी कर्जतला निघून जातात. घरामध्ये अनु एकटीच असते आणि मग तिला सोबत देण्यासाठी त्या दिवशी रोहित फडणीस डॉक्टर अनुच्या घरी येतात. खरं तर ते घरी आल्यावर दोघं जण बसून शांतपणे बोलणार, फक्त ते एकमेकांचा हातात हात घेतात इतक्यात दरवाजा उघडून अनुच्या दोन मुली अनुच्या सासूबाई आणि तिचा 4 वर्ष गायब असलेला नवरा केदार अचानक घरामध्ये शिरतात. अनुच्या धाकट्या मुलीला पायाला लागलेलं असतं आणि म्हणून तिला उचलून अनुचा 4 वर्ष हरवलेला नवरा म्हणूया आपण ज्याचं नाव असतं केदार, ती भूमिका सुनील बर्वे याने केलेली आहे. तो घरी येतो आणि मुलीला व्यवस्थित झोपवतो आणि मग त्या रात्री तो तिथेच राहतो. खरं तर अनुचं सगळं जगच उद्ध्वस्त होऊन जातं त्या क्षणाला आणि एका अनोळखी माणसाला आपल्या सुनेबरोबर स्वतःच्याच घरामध्ये बघितल्यावर अनुच्या सासूबाई तिच्यावरती अर्थातच नाराज होतात. मुलींना सुद्धा हे दृश्य बघून खूप धक्का बसतो. मग काय, त्या घटनेनंतर अनु अक्षरशः कोलमडून पडते. आत्ता कुठे तिला वाटायला लागलेलं असतं की आपले सूर जुळतायत आणि आपल्या मनात होता हा अगदी तसाच आहे. आणि तिथे सुद्धा डॉक्टर रोहित फडणीस यांची परदेशात गेलेली बायको जी भूमिका केलेली आहे पल्लवी जोशी यांनी, ती सुद्धा दिवाळीला अचानक घरी येते. म्हणजे खरं तर अनु आणि रोहित यांचे सूर आत्ता जुळाले.

0: मित्रा, मला पटकन काहीतरी पाठवायचंय. खूप जलद पाठवण्याचा काही पर्याय आहे का?
1: हो, नक्कीच. भारतीय टपाल विभागाने 24 स्पीड पोस्ट सुरू केली आहे, म्हणजेच दुसऱ्या दिवशी त्वरित वितरण.
0: अच्छा, म्हणजे महत्वाचा दस्तऐवज असो, पार्सल असो किंवा इतर कोणतीही महत्वाची वस्तू असो, सर्व काही लगेच पोहोचेल.
1: हो भावा, रिअल टाइम ट्रॅकिंग, किफायतशीर दर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे OTP आधारित सुरक्षित वितरण. फक्त भारतीय टपाल विभागावर विश्वास ठेवा.
2: अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधा किंवा indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

तर सप्तरंगी साथ हा कार्यक्रम सुरू आहे आणि प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. आता पुन्हा असं होतं की अचानक परत आलेल्या केदारला आणि रोहित फडणीस यांच्या पत्नीला म्हणजे पल्लवी जोशीला पुन्हा एकदा असं वाटायला लागतं की आपण जरी अचानक निघून गेलेलो असलो तरी आपला संसार मात्र तसाच आहे आणि पुन्हा या संसारामध्ये आपण एकजीव होऊन जाऊ आणि पुन्हा आपल्याला सुखाचा संसार करता येईल असं त्या दोघांनाही वाटत असतं. आणि केदारला तर असं वाटत असतं की आपण निघून गेल्यामुळे इथे काहीच बदललेलं नाही आहे आणि आपली लाडकी बायको अनु अजूनही आपलीच वाट बघत बसलेली आहे. पण रसिकहो, काळ हा कोणासाठी कधीही थांबत नाही, काळ हा नेहमी पुढे जात असतो. त्यामुळे केदार अनुला बऱ्याच वेळा स्वतःकडे वळवण्याचा प्रयत्न करतो पण अनु मात्र अजिबात त्याच्याकडे दुर्लक्ष करते कारण केदार आता तिच्या मनातून उतरलेला असतो. त्याला वाटलं तेव्हा तो निघून गेला आणि आता तो परत आलाय म्हणून पुन्हा त्याच्याबरोबर सुखी संसार करावा असं तिला वाटत नसतं. पण इकडे मात्र अनुचे आई वडील तिला सांगत असतात, आता आलाय ना तो परत, मग आता तुला त्याच्याबरोबर सुखी संसार करायला काय हरकत आहे. अशी परिस्थिती निर्माण झालेली असते पण अनु मात्र योग्य विचारांनी योग्य तो निर्णय घेते. ते काय निर्णय घेते त्याबद्दल आपण बोलणार आहोत, पण त्याआधी ऐकूया हे गाणं.

तर रसिका हो, मी मगाशी म्हटलं तसं काळ आणि वेळ कोणासाठीही थांबत नसते. आणि या वेळेला एकटी अनुची बहीण खंबीरपणे धाकटी बहीण तिच्या मागे उभी राहते आणि म्हणते, ताई तू भावनेच्या भरात वाहात जाऊन निर्णय घेऊ नकोस. तुझा नवरा त्याला वाटलं तेव्हा निघून गेला, त्याला वाटलं तो परत आला, पण तुझ्या मनाचं काय? तुझ्या मनाशी त्याने खूप वाईट खेळ खेळलेला आहे, तेव्हा त्याला तू आता क्षमा करू नकोस. आणि आता तुझं उर्वरित आयुष्य काढण्यासाठी जो नवा जोडीदार तुला भेटलेला आहे त्याचा तू विचार कर आणि त्याच्यावर अन्याय करू नकोस. आणि जरी बाकी सगळे तुझ्यावर रागावले तरी काळजी करू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि मग रसिका हो, अर्थातच अनु एकदम धाडसी पण अत्यंत समंजसपणे निर्णय घेते आणि ती रोहित बरोबर पुन्हा नव्याने संसार करायचं ठरवते. पल्लवी जोशी म्हणजे अर्थातच रोहितची पत्नी त्याला आनंदाने दुजोरा देते आणि ती पुन्हा परदेशात निघून जाते. आणि केदार सुद्धा त्याच्या आधीच्या मैत्रिणीबरोबर निघून जातो. तर अशी होती ही प्रेमाची गोष्ट. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं.

3:58 झालेली आहेत. प्रसारित करत आहोत ठळक बातम्या. कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्या अंतर्गत 1445.97 कोटी रुपयांच्या विविध कामांच्या कोनशिलेचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज करण्यात आलं. मूळ मंदिराचं जतन संवर्धन आणि दुरुस्तीच्या कामांचा या विकास आराखड्यामध्ये समावेश आहे. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या खून प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि 7 इतर आरोपींची विशेष सीबीआय न्यायालयात

आज निर्दोष मुक्तता केली। 2006 मध्ये पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांची नवी मुंबईतल्या कळंबोली इथं गोळ्या झाडून हत्या झाली होती। येत्या आषाढी एकादशी यात्रेनिमित्त राज्यभरातून पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षित सुलभ आणि सुखकर प्रवासासाठी एसटी महामंडळानं 5,500 विशेष बस गाड्या सोडण्याचं नियोजन केलं आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मुंबईत ही माहिती दिली। नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून त्याची पूर्वतयारी म्हणून एनटीएने देशभरात मॉक ड्रिल आयोजित केलं। देशभरात जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समित्या स्थापन करण्यात आल्या असून कोणत्याही प्रकारे गैरप्रकार होऊ नयेत म्हणून समन्वयाने यंत्रणा कार्यरत आहेत। 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे। निरोगी वयोवृद्धीसाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2,500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहेत। ठळक बातम्या संपल्या।

श्रोतेहो, आपण ऐकत आहात न्यूज ऑन ए आय आर ॲप आणि 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी. सांजेच्या पारी कार्यक्रमाच्या सगळ्या श्रोत्यांना अर्चना दिनेशचा मनपूर्वक नमस्कार. रसिकहो, आज आहे शनिवार आणि शनिवार असल्यामुळे आपण नाट्यपदांचा आस्वाद घेणार आहोत. नाट्यसंगीत हा आपला बहुमूल ठेवा, मर्मबंधातली ठेव. ही ठेव एका पिढीतून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी युवा नाट्यकलाकार घडवणं, त्यांना प्रशिक्षण देणं ही अत्यंत मोठी जबाबदारी. ही जबाबदारी ज्यांनी लीलया पेलली असे अनेक युवा नाट्यकर्मी, ज्यांनी घडवले असे ज्येष्ठ रंगकर्मी रामदास कामत आणि अरविंद पिळगावकर यांच्याविषयी आज आपण बोलणार आहोत. आणि त्यांनी ज्या नाटकांमध्ये भूमिका केल्या त्या नाटकांमधल्या वेगवेगळ्या नाट्यपदांचा आपण आस्वादही घेणार आहोत. चला तर मग करूया सुरुवात.

रामदास शांताराम कामत संगीत नाटकामध्ये काम करणारे गायक, नाट्य अभिनेते आणि संगीत शिक्षक म्हणून आपण त्यांना ओळखतो. नाट्यगीतांखेरीज अनेक भक्तिगीतं, अनेक सुंदर सुंदर स्तोत्र आणि भाव

गीतंसुद्धा त्यांनी गायलेली आहेत. इसवी सन 2009 साली बीड इथे भरलेलं 89वं मराठी नाट्य संमेलन त्याचं अध्यक्षपद रामदास कामत सरांनी भूषवलेलं होतं. रामदास कामत सर मूळचे गोव्यातल्या साखळी गावातले. 1938 साली पुराचा फटका गावाला बसला तेव्हा मदत निधीसाठी गोवेकरांनी बेबंदशाही नाटक करायचं ठरवलं. त्यामध्ये रामदास कामतांनी आयुष्यातली पहिली भूमिका करताना दोन पदंसुद्धा सादर केली. पुढे कामानिमित्त ते मुंबईला आले आणि अर्थशास्त्राचे पदवीधर झाले. पण असं असलं तरीसुद्धा त्यांच्या मनामध्ये गाणं कायम रुंजी घालत होतं. तरी आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना कायमस्वरूपी संगीताला वाहून घेणं शक्य झालं नाही. पण आपली नोकरी सांभाळून ते आकाशवाणीवर गात असत आणि जमेल त्यावेळेला संगीत नाटकामध्ये कामसुद्धा ते आवर्जून करत असत.

तर रसिक हो, रामदास कामतांबद्दल आपण बोलतो आहोत. 1964 मध्ये आलेल्या मत्स्यगंधा नाटकाने रामदास कामत यांचं नाव घराघरात पोहोचलं आणि पुढे ते गायक अभिनेते म्हणून प्रसिद्धीला आले. आणि मत्स्यगंधा नाटकातली खरं तर सगळीच पदं रसिकांना विशेष आवडली आणि म्हणून

नाट्य प्रशिक्षक, नाट्य अभिनेते, ज्येष्ठ रंगकर्मी रामदास कामत, आपण आत्ता त्यांच्याबद्दल बोलतो आहोत. मगाशी मी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे मत्स्यगंधा या नाटकामुळे रामदास कामत यांचं नाव घराघरात पोहोचलं. त्यापाठोपाठ ययाती आणि देवयानी हे नाटक आलं. त्यामधली नाट्यपदसुद्धा रसिकांना खूप आवडली. त्यामधलं सर्वात्मका सर्वेश्वरा ही प्रार्थनाही अजरामर झाली. धन्य ते गायनी कळा, मीरा मधुरा, हे बंध रेशमाचे, अशा अनेक नाटकामधल्या त्यांच्या भूमिका आणि पदं गाजली.

रामदास कामत यांच्याविषयी आपण बोलतो आहोत. 1960 दशकात वसंत कानेटकरांचं मत्स्यगंधा नाटक आलं, त्यापाठोपाठ वी वा शिरवाडकरांचं ययाती आणि देवयानी हे नाटक आलं. या दोन्ही नाटकांमध्ये कामत यांच्या महत्वाच्या भूमिका तर होत्याच, पण नको विसरू संकेत मिलनाचा, देवाघरचे ज्ञात कुणाला साद देती हिमशिखरे आणि गुंतता हृदय ही त्यांची नाट्यपदं आकाशवाणीच्या माध्यमातून प्रसिद्ध झाली.

तर रसिका हो, रामदास कामत यांनी एकच प्याला नाटकामध्ये रामलालाची भूमिका, कान्होपत्रामध्ये विलासराव, धन्य ते गायनी कळामध्ये तानसेन, संगीत मत्स्यगंधामध्ये पराशराची भूमिका केलेली होती, संगीत मानापमानमध्ये धैर्यधराची भूमिका त्यांनी वठवलेली होती, मृच्छकटिकमध्ये चारुदत्ताची, ययाती आणि देवयानीमध्ये कचाची भूमिका, संगीत शारदेमध्ये कोदंडाची भूमिका, संशय कल्लोळ नाटकामध्ये अश्विन शेठ ची भूमिका त्यांनी केलेली होती।

तर रसिका होमी मगाशी ज्याप्रमाणे म्हटलं तसं, स्वतः उत्तम गायक उत्तम नट असणारे रामदास कामत सर हे एक चांगले नाट्यसंगीत प्रशिक्षक सुद्धा होते. त्यांनी अनेक नवोदित कलाकारांना नाट्यसंगीत शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं. नाट्यपद ही बऱ्याचदा रागदारीवर आधारित असतात, त्यामुळे एखादं नाट्यपद शिकवताना हे पद मूळ कोणत्या रागावर आधारित आहे ते विद्यार्थ्यांना ते समजावून सांगायचे, त्याची बंदिश गाऊन दाखवायचे आणि मग अत्यंत प्रेमाने नाट्यपदाचं प्रशिक्षण त्यांनी अनेक तरुण गायकांना गायिकांना दिलेलं आहे. यामध्ये अमुक नाटकासाठी अशा प्रकारचा अभिनय करायला हवा किंवा हे नाट्यपद कुठल्या पात्राच्या तोंडी आहे या सगळ्याची व्यवस्थित माहिती देऊन ते नाट्यपद कशा प्रकारे गायला हवं आणि कशा प्रकारे त्याचं सादरीकरण करायला हवं याबद्दल रामदास कामत अतिशय प्रेमाने अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचे.

तर रसिक हो, नाट्य संगीताचा हा अनमोल ठेवा, ही मर्मबंधातली ठेव एका पिढीतून दुसऱ्या पिढीपर्यंत ज्यांनी हस्तांतरित करण्याचं महत् कार्य केलं, असे संगीत नाट्यसंगीत प्रशिक्षक आजचे आपले दुसरे नाट्यसंगीत प्रशिक्षक म्हणजे अरविंद पिळगावकर. अरविंद पिळगावकरांनी मुंबईतल्या विल्सन महाविद्यालयातून कलाशाखेची पदवी घेतली आणि त्यानंतर त्यांनी पंडित केडी जावकर, पंडित जितेंद्र अभिषेकी, पंडित गोविंदराज अग्नी यांच्याकडून संगीताचे धडे घेतले, तर डॉक्टर दाजी भाटवडेकर आणि पुरुषोत्तम दारव्हेकरांकडून नाट्यशास्त्राचे धडे घेतले. 1964 साली त्यांनी यशवंतराव होळकर या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केलं.

सांजेच्या पारी हा कार्यक्रम सुरू आहे. रसिक हो, मी आहे आपल्या सोबत अर्चना दिनेश. आणि आज आपण दोन नाट्य प्रशिक्षकांबद्दल बोलतो आहोत. त्यातले पहिले होते

रामदास कामत आणि आताचे आपले नाट्य प्रशिक्षक आहेत अरविंद पिळगावकर. नाट्यसंगीताचं प्रशिक्षण देताना ते अतिशय प्रेमाने विद्यार्थ्यांना शिकवत असत. काही वेळा असं व्हायचं की नाट्यसंगीताच्या वर्गाला प्रशिक्षण घेण्यासाठी आलेले विद्यार्थी नवखे असायचे. शास्त्रीय संगीताचा त्यांचा अभ्यास झालेला नसायचा, त्यांना रागांची ओळख नसायची, त्यामुळे त्यांनी गाऊन दाखवल्यानंतर लगेच पटकन ते पद विद्यार्थ्यांना उचलता येत नसे. तेव्हा कधीही विद्यार्थ्यांवर न रागावता पुन्हा पुन्हा त्या विद्यार्थ्याला ते समजेपर्यंत अरविंद पिळगावकर सर ते नाट्यपद गाऊन दाखवायचे. आणि मग विद्यार्थ्याला खरोखरच असं वाटायचं की सर इतके वेळा आपल्याला गाऊन दाखवत आहेत, तेव्हा आता आपण नीट लक्षपूर्वक ऐकून त्या नाट्यपदाचा सराव करायला हवा. आत्ता जे नाट्यपद आपण ऐकलं, कधी भेटेन वनवासी वियोगी रामचंद्राला, धाडीला राम तिने कावनी, या नाटकातलं अरविंद पिळगावकर सरांचं हे अतिशय गाजलेलं नाट्यपद.

रसिकहो, अरविंद पिळगावकरांना महाराष्ट्र सरकारकडून अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आणि त्यांनी खरोखरच नवोदित कलाकारांना प्रशिक्षित करणं, त्यांना नाट्यसंगीताचं प्रशिक्षण देऊन पुन्हा एकदा ही संगीत नाटकं सुरू ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले.

बरे तर रसिक हो, आजचा सांजेचा पारी कार्यक्रम आपल्याला नक्की आवडला असेल. उद्या सकाळचे पहाटेचे विविध रंगी कार्यक्रम घेऊन आपल्या सोबत असणार आहे आरजे रश्मी वारंग. तेव्हा त्या कार्यक्रमांचा अवश्य आस्वाद घ्या. आता एका सुंदर नाट्यपदातून मी आपल्या सगळ्यांचा निरोप घेणार आहे. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत अर्चना दिनेशचा नमस्कार.

नमस्कार, मी श्रद्धा वझे. ऐकूया काही ठळक घडामोडी. कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याअंतर्गत 1445,97,00,000 रुपयांच्या विविध कामांच्या कोनशिलेचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज करण्यात आलं. मूळ मंदिराचं जतन, संवर्धन आणि दुरुस्तीच्या कामांचा या विकास आराखड्यात समावेश आहे. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या खून प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि 7 इतर आरोपींची विशेष सीबीआय न्यायालयानं आज निर्दोष मुक्तता केली. 2006 पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काजी यांची नवी मुंबईतल्या कळंबोली इथं गोळ्या झाडून हत्या झाली होती. येत्या आषाढी एकादशी यात्रेनिमित्त राज्यभरातून पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षित, सुलभ आणि सुखकर प्रवासासाठी एसटी महामंडळानं 5,500 विशेष बसगाड्या सोडण्याचं नियोजन केलं आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून याची पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉकड्रिल आयोजन केलं. देशभरात जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समित्या स्थापन करण्यात आल्या असून कोणत्याही प्रकारे गैरप्रकार होऊ नयेत म्हणून समन्वयानं यंत्रणा कार्यरत आहेत. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे. निरोगी वयोवृद्धीसाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2,500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहेत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: 41वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे. निरोगी वयोवृद्धीसाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहे. 210 जास्त इंडियन मिशन्सच्या पुढाकारातून हे कार्यक्रम होणार आहे. उद्या योग दिनाचा मुख्य कार्यक्रम कोलकाताच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यात सहभागी होतील. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. दरम्यान ओडिशा सरकारच्या 2 वर्षांच्या कार्यकाळाच्या पूर्ततेनिमित्त मयूरभंज जिल्ह्यात रायरंगपूर इथं आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी भारतातील तसंच जगभरातील लोकांना योग दिनात मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आणि योगाचा जीवनशैली म्हणून स्वीकार करण्याचं आवाहन केलं.
1: 21 जून को अंतरराष्ट्रीय योग दिवस भी मनाया जाना है. ज्ञान और योग की धरती ओडिशा, योग यहां के संस्कारों का हिस्सा रहा है. मैं ओडिशा की धरती से, पूरे देश से, पूरी दुनिया के लोगों से आह्वान करता हूं, आप सब ज्यादा से ज्यादा संख्या में योग दिवस में हिस्सा लें.
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहे. नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून याची पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉकड्रिल आयोजित केली. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठी तयारीचा हा भाग आहे. या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत एनटीएच्या मुख्य कार्यालयाबाहेरची सुरक्षा वाढवण्यात आली. उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेची सर्व तयारी पूर्ण झाल्याचं राष्ट्रीय चाचणी संस्था एनटीएनं स्पष्ट केलंय. देशातील 551 आणि परदेशातील 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार असून 22,79,000 अधिक विद्यार्थी यात सहभागी होणार आहे. परीक्षा सुरळीत आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी 2,00,000 कर्मचारी तैनात करण्यात आले असून सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही आणि आधार आधारित बायोमेट्रिक व्यवस्था करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिकांच्या वाहतुकीसाठी जीपीएसयुक्त पोलीस वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये विशेष सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या असून जिल्हास्तरावर देखरेख समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. दरम्यान उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी नागपूर इथल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबी इथं परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बातमी प्रसारमाध्यम माध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती. याची एनटीएनं तातडीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला. या विद्यार्थ्याला नागपूर इथंच परीक्षा केंद्र दिल्याचं एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंग यांनी म्हटलंय. नीट यूजी 2026 परीक्षेच्या पार्श्वभूमीवर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं परीक्षार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी विशेष व्यवस्था केली आहे. नागपूर, गोंदिया, भंडारा, राजनांदगाव, बालाघाट आणि छिंदवाडा इथल्या प्रमुख स्थानकांवर विशेष निगराणी ठेवण्यात येणार असून नियंत्रण कक्षही कार्यान्वित करण्यात आलाय. अतिरिक्त प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन विशेष रेल्वेसेवा आणि काही गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल वितरित करण्यात आला. महाराष्ट्रातील 90.85 लाख शेतकरी कुटुंबांच्या खात्यात सुमारे 1,817 कोटींची रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6,000 आर्थिक मदत 3 हप्त्यात दिली जाते. आतापर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना 22 हप्त्यांद्वारे सुमारे 41,000 ते 80 कोटींचा लाभ मिळाला असून खरीप हंगामाच्या तोंडावर 23व्या हप्त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याचं भरणे यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या निर्णयानुसार 20 जून रोजी हा दिवस राज्यभर पीएम किसान उत्सव दिवस म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याअंतर्गत 1,445,97,00,000 रुपयांच्या विविध कामांची कोनशिला अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आलं. मूळ मंदिराचं जतन, संवर्धन आणि दुरुस्तीच्या कामांचा यात विकास आराखड्यात समावेश आहे. अंबाबाई मंदिर कॉरिडॉरच्या माध्यमातून विकासही आणि वारसाही ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली जात असल्याचं अमित शाह यावेळी म्हणाले.

0: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षात अयोध्येतील राम मंदिर, काशी विश्वनाथ कॉरिडॉर, केदारनाथ, बद्रीनाथ आणि सोमनाथ मंदिरांच्या विकासाची कामं झाल्याचा उल्लेख शहा यांनी केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबिटकर आणि अन्य मंत्री उपस्थित होते. राज्य परिवहन महामंडळानं आषाढी एकादशी यात्रेसाठी यंदा 5,500 विशेष एसटी बसेसचं नियोजन केलं असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यातील कोणत्याही गावातून 40 किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी मागणी केल्यास थेट पंढरपूरसाठी विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. या बस सेवेत शासनाच्या सर्व प्रवासी सवलती कायम राहणार असून 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास तर महिलांना तिकीट दरात 50% सवलत मिळणार आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. ओबीसी समाजाच्या स्वतंत्र जनगणनेसाठी राज्यव्यापी आंदोलन उभारण्याची तयारी सुरू असल्याची माहिती काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. स्वतंत्र ओबीसी कॉलम नसल्यास समाजाच्या घटनात्मक हक्कांवर परिणाम होऊ शकतो अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. राज्यावर दुष्काळाचं सावट असून एल निनोच्या प्रभावामुळे पाणी टंचाई तीव्र होण्याची शक्यता असल्यानं सरकारनं तातडीनं सर्वपक्षीय बैठक बोलावून कृती आराखडा जाहीर करावा अशी मागणीही त्यांनी केली. राज्यातील वाढती गुन्हेगारी आणि कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर पावसाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारला जाईल असंही वडेट्टीवार म्हणाले. अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या निर्णयाच्या विरोधात आज नागपुरात अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीनं भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. हा मोर्चा दीक्षाभूमी ते जिल्हाधिकारी कार्यालय असा काढण्यात आला. या मोर्चामध्ये राज्यभरातील विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी, युवक तसंच कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं सहभागी झाले. मोर्चाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारनं अनुसूचित जातींच्या आरक्षणामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करू नये तसंच उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेचा राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम नवी दिल्ली इथं पंतप्रधानांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2,400 कोटी रुपयांचं प्रोत्साहन अनुदान वितरित करण्यात आलं. देशव्यापी जनजागृतीचा एक भाग म्हणून देशातील 200 ठिकाणी एकाच वेळी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. चंद्रपुरातही चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी संस्थेच्या सभागृहात विशेष कार्यक्रम घेण्यात आला. आतापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात 1,609 आस्थापनांनी या योजनेसाठी नोंदणी केली असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. यावेळी नियोक्त्यांकडून नवनियुक्त सदस्यांना 32 नियुक्तीपत्र देण्यात आली. विदर्भातल्या शिक्षक चळवळीतले प्रभावी संघटक, माजी आमदार आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्राध्यापक बी टी देशमुख यांचं काल निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. देशमुख यांनी आयुष्यभर शिक्षण क्षेत्राच्या उन्नतीसाठी आणि शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्यानं संघर्ष केला. प्राध्यापक आणि शिक्षक नेते म्हणून उच्च शिक्षण घेतलेल्या अनेक महत्वाच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रभावी नेतृत्व केलं. संशोधन, उच्च शिक्षण, विद्यापीठीय सुधारणा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण व्यवस्थेसाठी त्यांनी सातत्यानं कार्य केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांनी देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. एल निनोच्या प्रभावामुळे भंडारा जिल्ह्यात ड्राय स्पेलची स्थिती निर्माण झाली असून खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहे. 1 ते 20 जून दरम्यान अपेक्षित 118.5 मिलीमीटर पावसापैकी केवळ 22.8 मिलीमीटर म्हणजेच 19.2% पावसाची नोंद झाली आहे. पावसाअभावी शेतकरी दुबार पेरणीच्या भीतीनं सावध भूमिका घेत असून ग्रामीण भागात पाणी टंचाईचं संकट गडद होण्याची शक्यता व्यक्त होते. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार 24 जून नंतर पूर्व विदर्भात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच पेरणी करण्याचं आवाहन प्रशासनानं शेतकऱ्यांना केलंय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणार. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचे मॉकड्रिल, गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना. राज्यातील 90 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळणार. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे. ओबीसी समाजाच्या स्वतंत्र जनगणनेसाठी राज्यव्यापी आंदोलन उभारण्याची तयारी सुरू असल्याची काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची माहिती आणि अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीद्वारे उपवर्गीकरणाच्या विरोधात नागपुरात मोर्चा आयोजित. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

सुमारे 91 लाख शेतकऱ्यांना लाभ। कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिर विकास आराखड्यातल्या विविध कामांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भूमिपूजन। रत्नागिरीजवळ गणपतीपुळ्यातल्या समुद्रात 5 तरुण बुडाले। परभणीत मंदिर उभारणीच्या कामात झालेल्या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू। वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज। आणि आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रम।

0: कार्यक्रमांचं आयोजन. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 23वा हप्ता आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधल्या हुगळी जिल्ह्यात तारकेश्वर इथून वितरित करण्यात आला. प्रधानमंत्री तारकेश्वर इथं पश्चिम बंगाल दिवस सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी 9,44,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 18,880 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित केली. यावेळी प्रधानमंत्र्यांनी रेल्वे, शेती, ग्रामीण विकास, मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन संबंधी अनेक विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. ही केवळ आर्थिक मदत नाही तर शेतकऱ्यांच्या मेहनत, समर्पण आणि योगदानाचा गौरव आहे असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत राज्यातल्या 90,85,000 शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 1,817 कोटी रुपये रक्कम जमा केल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे असं भरणे बातमीदारांशी बोलताना म्हणाले. कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिर विकास आराखड्याच्या 1,500 कोटी रुपयांच्या विविध कामांचं भूमिपूजन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज झालं. 7व्या शतकातल्या या प्राचीन मंदिराच्या परिसरातल्या सुमारे 41 छोट्या मोठ्या मंदिरांचं संरक्षण करून हा येत्या 6 महिन्यांच्या आत विकसित केला जाणार आहे असं शहा यावेळी म्हणाले.
1: यहां पर जो कॉरिडॉर बनेगा 1,500 करोड की लागत से बनेगा, 28,058 वर्ग मीटर भूमि पर बनेगा और 7वीं शताब्दी में स्पष्ट रूप से आकार लिया हुआ ये मंदिर फिर से एक नए जोम और ऊर्जा के साथ विश्व भर के देश भर के अंबाबाई के भक्तों के स्वागत के लिए तैयार हो जाएगा.
0: हा विकास आराखडा भाविकांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देतानाच कोल्हापूरच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्राच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
2: संपूर्ण भारतामध्ये एक सांस्कृतिक पुनर्जागरण होताना दिसतंय. पुन्हा एकदा आमच्या संस्कृतीकडे, आमच्या परंपरेकडे आम्ही त्या ठिकाणी जातो आहोत आणि आमचं जे आराध्य दैवत आहे, ज्या आराध्य दैवताने आमच्या संपूर्ण या जीवनामध्ये आम्हाला आशीर्वाद दिला, अशा आराध्य दैवतांचं पुनरुज्जीवन करण्याचं कार्य चाललेलं आहे. मला अतिशय आनंद आहे की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या मंदिराच्या परिसराचं काम होणार आहे.
0: 3 टप्प्यात राबवण्यात येणाऱ्या या मंदिराच्या विकास आराखड्याअंतर्गत दर्शन मंडप, अन्नछत्र, मंदिर आणि देवस्थान समिती कार्यालय, स्वतंत्र शौचालय ब्लॉक्स, चप्पल स्टँड, दुकानं, एम्फी थिएटर, माहिती केंद्र, सुरक्षा चौकी, मल्टीपर्पज हॉल, पोलीस स्टेशन, प्रथमोपचार केंद्र, वेदपाठशाळा, भोजनगृह आणि मोठ्या क्षमतेचा वाहनतळ उभारण्यात येणार आहेत. नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून याची पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉक ड्रिल आयोजित केलं होतं. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग होता. नीट यूजी फेरपरीक्षेच्या तयारीविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
3: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. 22,79,000 पेक्षा जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं एनटीएनं सांगितलं. परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक असे 2,00,000 कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी जीपीएस बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही एनटीएनं सांगितलं. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षा उद्या दुपारी 2 ते 5:15 या दरम्यान होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर सकाळी 11 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे.
0: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी नागपूर इथल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबी इथं परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती.

याची एनटीएनं तातडीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला. या विद्यार्थ्याला नागपूर इथंच परीक्षा केंद्र दिल्याचं एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी सांगितलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. गणपतीपुळ्याजवळ समुद्रात आज 5 जण बुडाले, त्यातल्या एकाचा मृतदेह हाती लागला आहे. तटरक्षक दल, मच्छीमार बोटी आणि पोलिसांचं पथक इतरांना शोधण्याचं काम करत आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातल्या बिडकीनमधले 19 तरुण गणपतीपुळ्याच्या समुद्रात आज सकाळी पोहण्यासाठी उतरले होते. त्यापैकी 5 जण वाहून गेले तर 14 जण सुखरूप आहेत. परभणी जिल्ह्यातल्या यशवाडी इथं हनुमान मंदिराचं निर्माण कार्य सुरू असताना सभा मंडपाचा भाग कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी 5 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेतल्या मृतांना समाजमाध्यमातील संदेशांद्वारे श्रद्धांजली अर्पण केली. राज्य सरकारनं मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे. निरोगी वयोवृद्धीसाठी योग अशी यंदाच्या योगदिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहेत. योगदिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित होईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्याच्या अनेक भागांमध्ये योग दिन विविध प्रकारे साजरा होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातल्या विद्यापीठ हायस्कूलमध्ये आजच आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. केंद्रीय संचार ब्युरो अहिल्यानगर यांच्या वतीनं योग प्रशिक्षण कार्यक्रम आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. जागतिक योग दिनानिमित्त हिंगोली शहरात जनजागृती रॅली करण्यात आली. यात शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. उद्या नीट परीक्षा असल्यानं आजच धुळे जिल्ह्यात योग दिवसाचा कार्यक्रम घेण्यात आला. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या खून प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि 7 इतर आरोपींची मुंबईतल्या विशेष सीबीआय न्यायालयानं आज निर्दोष मुक्तता केली. सरकारी पक्षाची पूर्ण भिस्त माफीचा साक्षीदार असलेल्या पारसमल जैन याच्या साक्षीवर होती, पण त्याची साक्ष विश्वासार्ह नसल्याचं सांगून न्यायालयानं ही साक्ष फेटाळून लावली. हा संपूर्ण घटनाक्रम आणि त्यातलं कारस्थान स्पष्ट करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचा निर्वाळा विशेष सीबीआय न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी दिला आणि आरोपींची मुक्तता केली. या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं सीबीआयनं सांगितलं आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतल्या चेन्नईत एम ए चिदंबरम स्टेडियमवर सुरू असलेल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात अफगाणिस्ताननं भारतासमोर विजयासाठी 219 धावांचं आव्हान ठेवलं आहे. सामन्याचं शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 17व्या षटकात बिनबाद 127 धावा झाल्या होत्या. दरम्यान याआधीचे दोन्ही सामने जिंकत भारतानं मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. येत्या 2 दिवसात दक्षिण कोकण आणि राज्याच्या काही भागात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता असून 24 ते 26 जूनपर्यंत मुंबईसह राज्याच्या अंतर्गत भागांपर्यंत पावसाचा जोर वाढेल असं हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी कृष्णानंद होसळेकर यांनी सांगितलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. राज्यातल्या सुमारे 91 लाख शेतकऱ्यांना लाभ. कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिर विकास आराखड्यातल्या विविध कामांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भूमिपूजन. रत्नागिरीजवळ गणपतीपुळ्यातल्या समुद्रात 5 तरुण बुडाले. परभणीत मंदिर उभारणीच्या कामात झालेल्या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. आणि आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई। मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा। देशातल्या सुमारे 9.5 कोटी शेतकऱ्यांना लाभ। वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी यंत्रणा सज्ज। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन। लेबननमध्ये सुरू असलेल्या इस्रायलच्या हल्ल्यामुळे इराणकडून होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद। आणि FIH महिला हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत उद्या भारताचा सामना न्यूझीलंडसोबत। प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 23वा हप्ता आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधल्या हुगळी जिल्ह्यात तारकेश्वर इथून वितरित करण्यात आला। प्रधानमंत्री तारकेश्वर इथं पश्चिम बंगाल दिवस सोहळ्यात सहभागी झाले होते। यावेळी त्यांनी 9.44 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 18,880 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित केली। यावेळी प्रधानमंत्र्यांनी रेल्वे, शेती, ग्रामीण विकास, मत्स्य व्यवसाय आणि पशुसंवर्धन संबंधी अनेक विकास

0: कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. ही केवळ आर्थिक मदत नाही तर शेतकऱ्यांच्या मेहनत, समर्पण आणि योगदानाचा गौरव आहे असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी म्हटलं आहे. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत राज्यातल्या 90,85,000 शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 1,817 कोटी रुपये रक्कम जमा केल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे असं भरणे बातमीदारांशी बोलताना म्हणाले. आदिवासी समुदाय देशाच्या विकासाच्या प्रवासात महत्वाची भूमिका निभावत आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ओदिशामध्ये मोहनचरण मांझी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 2 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त रायरंगपूर इथं आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. यावेळी प्रधानमंत्र्यांनी 47,000 कोटी रुपयांच्या विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. त्याआधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मूळ गावी मयूरभंज जिल्ह्यात पहाडपूर इथं भेट दिली. भारतीयांचं सामर्थ्य, समृद्धी, स्वाभिमान आणि आत्मविश्वास वाढवत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 12 वर्षांच्या कार्यकाळात भारत आत्मनिर्भर होण्यासाठी प्रेरित केल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. केंद्र सरकारच्या अनेक योजनांचा तपशील गोयल यांनी यावेळी मांडला. गणपतीपुळ्याजवळ समुद्रात आज 5 जण बुडाले, त्यातल्या एकाचा मृतदेह हाती लागला आहे. तटरक्षक दल, मच्छीमार बोटी आणि पोलिसांचं पथक इतरांना शोधण्याचं काम करत आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातल्या बेडकिनमधले 19 तरुण गणपतीपुळ्याच्या समुद्रात आज सकाळी पोहण्यासाठी उतरले होते. परभणी जिल्ह्यातल्या यशवाडी इथं हनुमान मंदिराचं निर्माण कार्य सुरू असताना सभामंडपाचा भाग कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. राज्य सरकारनं मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून याची पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉकड्रील आयोजित केलं होतं. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग होता. नीट यूजी फेरपरीक्षेच्या तयारीविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. 22,79,000 पेक्षा जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं एनटीएनं सांगितलं. परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक असे 2 लाख कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी जीपीएस बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही एनटीएनं सांगितलं. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षा उद्या दुपारी 2 ते 5:15 या दरम्यान होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर सकाळी 11 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. निरामय वार्धक्यासाठी योग या संकल्पनेसह 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या जगभरात साजरा होणार आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: देशातल्या प्रमुख 100 ठिकाणी सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे विशेष योग कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. मुंबईसह देशातल्या 12 मुख्य शहरांमध्येही मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून 210 पेक्षा अधिक भारतीय दूतावासांसह जगभरात सुमारे 2,500 ठिकाणी उद्या आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 5 वाजल्यापासून

0: करून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे, त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. राज्यातही विविध ठिकाणी योगदिनानिमित्त कार्यक्रम होणार आहेत.
1: होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद करण्यात आल्याचे इराणच्या संयुक्त लष्करी कमांडने आज जाहीर केलं. लेबनॉनवरील इस्रायलच्या सुरू असलेल्या लष्करी कारवाया आणि प्रामाणिकपणे आपल्या वचनांचे पालन करताना अमेरिकेला अपयश आल्याने हा निर्णय घेतल्याचे इराणच्या संयुक्त लष्करी कमांडने म्हटले आहे. ही कथित आक्रमक कारवाई सुरू राहिल्यास पुढील उपाययोजनांचीही तयारी करण्यात आल्याचा इशारा कमांडने सरकारी वाहिन्यांद्वारे दिला आहे. दरम्यान दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 16 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 2 लहान मुलांचाही समावेश आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं सुरू असलेल्या FIH महिला हॉकी स्पर्धेत आज भारतानं चिलीचा 6-0 गोलनं एकतर्फी पराभव करत या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची लढत यजमान न्यूझीलंडच्या संघाबरोबर होणार आहे. भारतातर्फे नवनीत कौर आणि दीपिकानं प्रत्येकी 2 तर नेहा आणि ऋतुजा पिसाळनं प्रत्येकी 1 गोल झळकावला. भारताची गोलरक्षक सवितानं उत्तम कामगिरी करत भारताचा बचाव अभेद्य ठेवला. यजमान न्यूझीलंडनं अमेरिकेविरुद्ध नियमित वेळेत 1-1 अशी गोल बरोबरी साधल्यानंतर शूट ऑफमध्ये 4-1 गोलनं विजय साकारत अंतिम फेरीत प्रवेश केला. अफगाणिस्तानविरुद्धची एकदिवसीय क्रिकेट मालिका भारतानं आज 3-0 अशी जिंकली. चेन्नईत झालेल्या शेवटच्या सामन्यात अफगाणिस्ताननं दिलेलं 219 धावांचं आव्हान भारतानं केवळ 28 षटकं आणि 4 चेंडूत 1 गडी गमावत पार केलं. भारताचे सलामीवीर यशस्वी जयस्वालनं नाबाद 110 तर रोहित शर्मानं 79 धावा केल्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या अफगाणिस्तानचे 5 गडी भारताच्या प्रसिद्ध कृष्णानं केवळ 23 धावात बाद केले. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री 10:30 वाजता नेदरलँड्सचा सामना स्वीडन बरोबर होणार आहे. अमेरिकेत ह्युस्टन इथंही लढत होत आहे. आज झालेल्या दुसऱ्या सामन्यात ब्राझीलनं हैतीवर 3-0 गोलनं विजय मिळवला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. देशातल्या सुमारे 9.5 कोटी शेतकऱ्यांना लाभ. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट UG फेरपरीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन. लेबननमध्ये सुरू असलेल्या इस्रायलच्या हल्ल्यामुळे इराणकडून होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद. आणि FIH महिला हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत उद्या भारताचा सामना न्यूझीलंडसोबत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे FM रेनबो प्रसारण सेवा आणि न्यूज ऑन AIR माध्यमातून आपण ऐकत आहात कार्यक्रम वंदन. आपल्यासोबत मी रश्मी वारंग. आपणा सर्वांना रश्मीचा सप्रेम नमस्कार.

107.1 मेगाहर्ट्ज एफएम रेनबो प्रसारण सेवा वंदन कार्यक्रमात आपण भेटलो आहोत. आपल्या सगळ्यांना आज आंतरराष्ट्रीय योग दिवस तसंच आंतरराष्ट्रीय संगीत दिवस या दोन्ही दिवसांच्या आणि आज जागतिक पितृदिन सुद्धा आहे तर त्या सगळ्यांच्याच खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा. आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये वंदन कार्यक्रमामध्ये आपण गाण्याशी निगडीत जे अभंग आहेत किंवा संगीत म्हणत असताना ते फक्त शब्दांशी जोडलेलं नाही आहे तर वाद्यांशी सुद्धा जोडलेलं आहे, तर अशी काही जी वाद्य ज्यांचा उल्लेख या अभंगांमध्ये आहे असे काही अभंग ऐकण्याचा प्रयत्न करणार आहोत याच वाहिनीवर एफ एम रेनबोवर 107.1 मेगाहर्ट्झवर.

म्हणजे कातडी वाळवली जायची, त्या चर्म ह्या शब्दाचा ह्या चर्मणवतीशी संबंध आहे आणि त्यामुळे तिला ते नाव प्राप्त झालं असं सुद्धा म्हटलं जातं. महाभारतानुसार चर्मणवती ही पांचाळ राज्याची दक्षिण सीमा होती आणि राजा द्रुपद दक्षिण पांचाळवर राज्य करत होता आणि त्याचं राज्य चर्मणवती नदीच्या तीरापर्यंत विस्तारलेलं होतं असा एक उल्लेख येतो. आणि हा जो चर्म जिथे वाळवलं जातं या अर्थाने चर्मणवती नदी जे म्हटलं जातं, तर त्या काळामध्ये अनेक मोठ्या प्रमाणावर त्या नदीच्या काठी पशुबळी दिल्याचा उल्लेख महाभारतात आढळतो, त्यामुळे त्या दोन्ही गोष्टींचा संदर्भ लागू शकतो. अजून एक अशी कथा आहे की कुंतीने आपल्या नवजात पुत्राला म्हणजे कर्णाला एका टोपलीत ठेवून नदीत सोडलं. ही टोपली अश्वा नदीतून चर्मणवती नदीत, तिथून यमुना आणि पुढे गंगा असा प्रवास करत अंगराज्याची राजधानी चंपापुरी इथं पोहोचली. तर तोही एक उल्लेख तिथे झालेला दिसतो. बरं, चर्मणवती नदीच्या तीराने दक्षिणेकडे जात असताना कुरु योद्धा सहदेव याची भेट राजा जांबवकाच्या पुत्राशी झाली आणि पूर्वीच्या वैरामुळे तो वासुदेव कृष्णाकडून पराभूत झाला असा सुद्धा एक उल्लेख त्याच्यामध्ये आहे. संस्कृत महाकाव्यामध्ये झालेला हा जो उल्लेख आहे त्यामुळे बऱ्यापैकी प्राचीनत्व या नदीला प्राप्त होतं असं आपल्याला दिसून येतं. आणि त्याच्या नंतरच्या काळामध्ये जो काही उल्लेख आहे या संपूर्ण नदीचा, तर तसा नंतर म्हणजे नंतरच्या काळात तसा थेट संबंध आढळत नाही, त्यामुळे असा अंदाज मानला जातो की ही चर्मणवती नदी जिचं भौगोलिक साधारण स्थान लक्षात घेऊन ती चंबळच असावी. पण ह्या सगळ्या प्राचीन काळाशी हा जोडलेला धागा, त्यातनं मुळात आधी आपल्या नद्यांचं प्राचीनत्व तर सिद्ध होतंच, पण त्याचप्रमाणे या देशाची जी प्राचीन संस्कृती आहे ती पुन्हा एकदा अधोरेखित झालेली दिसते, ज्याच्याबद्दल आपण जाणून घेत असतो वंदन कार्यक्रमातनं FM रेनबोवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही. आपण ऐकत आहात कार्यक्रम वंदन रश्मी वारंगसोबत.

0: श्रोतेहो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित नीलकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्ताने पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.
1: नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांची सकाळ छान प्रसन्न होते ती अंगणातल्या सड्याने, वासुदेवाच्या गाण्याने. पण आपल्या सगळ्यांची सकाळ सुमधुर होते ती FM रेनबोमुळे. ऐकत रहा, आनंद घेत रहा.